सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारणाला सुरुवात करीत आहोत. प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा दिवस तुम्हाला सर्वांना मंगलमय आणि आनंददायी जावो. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक सौरज्येष्ठ 29 शके 1948 म्हणजेच 19 जून 2026. आजच्या मंगलदिनाची सुरुवात करणार आहोत सनईच्या मंगलवाद्याने.

श्रोते हो, सनई वादन आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणात.

0: ती निजली आहे. सोहमचा अजपाजप केल्याने वृत्ती सहाशी एकरूप होते आणि अहम सहा असे म्हणू लागते. सोहमचे रूपांतर अहम सहामध्ये होते या हंसपदाला सिद्ध पोहोचला आहे. जीव आणि ब्रह्म यांच्यातील द्वैत संपले आहे. अज्ञान दूर होऊन साधक सुखरूप झाला आहे आणि हे सुखरूप सुखामध्ये निमग्न झाले आहे, म्हणजेच जीव सुखामध्ये निमग्न झाला आहे. एखादा सुखामध्ये बुडालेला माणूस माघारी वळेल का? एकदा सिद्धपदाला पोचलेला पुन्हा साधकवृत्तीकडे वळेल का? शिक्षणातील अत्युच्च पदवी प्राप्त केलेला माणूस पुन्हा उलट्या इयत्तांमध्ये जाईल का? मग परमार्थाच्या मार्गावर आढळपदाला पोचलेला माणूस पुन्हा साधनक्रमाकडे जाणार नाही. नवे त्या मार्गाचे काय होते ते पुढील ओवीत कल्याणस्वामी सांगत आहेत. तेथील अनुभव घेऊनी स्वानुभव पाहे कलटुनी, आला मार्ग ते क्षणी दिसे नासा झाला की. ब्रह्मत्वाचा आलेला अनुभव एकदा घेतल्यावर पुन्हा घ्यावा म्हणून जर सिद्ध पुरुष त्याच मार्गाने उलट मागे जाण्याचा प्रयत्न करतील तर तो मार्ग, तो साधनाक्रम पूर्णपणे पुसून गेलेला असतो. अंतःकरण वृत्तीने अंतरंगाची सोहम साधनेच्या रवीने घुसळण करून ब्रह्मपदाचे नवनीत काढले आहे. एकदा दही घुसळून ताक केले आणि लोणी काढले तर ते पुन्हा ताकामध्ये रूपांतरित करता येत नाही. साधना हे साधन आहे, कृत्रिम आहे, तात्कालिक आहे. ब्रह्म अकृत्रिम आणि कालातीत आहे. सद्गुरूंनी दिलेली साधना आत्मस्वरूप प्राप्त होईपर्यंत मदत करते. एकदा साधक आत्म्याशी तदाकार झाला की तो स्वयंप्रकाशी होतो, आत्मस्वरूपात हरवून जातो. आता त्याला काही मिळवायचे राहत नाही. प्रापंचिक जीवनात माणूस शिकतो, शिकला की पुढे काय? कशासाठी? नोकरीसाठी. नोकरी मिळाली पुढे काय? लग्न झाले पुढे काय? संसार मुले बाळे पुढे काय? या पुढे कायला अंतच नाही. अपेक्षा संपत नाहीत, हव्या स्वस्थ बसू देत नाही. काय आणि किती मिळवावे याला मर्यादा नाही. मिळालेले जपता येत नाही. अंती तर हाती काहीच राहत नाही. रिकाम्या हाती येतो तसाच रिकाम्या हाती जातो. मग या मधल्या व्यापाचा उपयोग काय? असे प्रश्न ज्याला पडतात त्याने परमार्थाची कास धरावी. देहाचा अहंकार सोडून द्यावा, जनकल्याणाचा मार्ग धरावा, माणसातील ईश्वराला भजावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता चिंतन. लेखन होतं संजीवनी तोफखाने यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:10 झाले आहेत. श्रोते हो, आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया भगवंताच्या नामस्मरणाने. भक्तिसंगीताच्या प्रभात वंदना या कार्यक्रमातील सुरुवातीचं सतीश आघारकर यांच्या आवाजातील कुंजिका स्तोत्र ऐकून.

0: देव्या यस्तु सप्तशतीं पठेत् न तस्य जायते सिद्धिर्हिरण्ये रुदितं तथा। इति श्री डामरतंत्रे ईश्वर पार्वती संवादे कुंजिका स्तोत्रम संपूर्णम्।
1: प्रभात वंदना कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया प्रभाकर पंडित यांच्या संगीत नियोजनात कल्याण इनामदार यांची भूपाळी, कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात।

श्रोते हो, प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजात संत चोखामेळा यांचा अभंग.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात रमेश अणावकर यांची ही भक्तिरचना, संगीत दशरथ पुजारी यांचा

0: श्रोते हो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 6:35 झालेत. आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम ऐकणार आहोत कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. शेतकरी बंधूंना आपण सांगतोय की बदलत्या काळानुसार शेती बदलणं गरजेचं आहे. त्या गरजेनुसार पिकांमध्ये किंवा पीक पेरणीमध्ये किंवा खरीपामध्ये बदल करणं गरजेचं आहे. जसा पिकांवर परिणाम होतोय, मातीवर परिणाम होतोय, तसा येणाऱ्या किडींवर सुद्धा परिणाम होतोय. म्हणजे या कालावधीमध्ये असं होतं का की काही किडी अचानक वाढतात, काही किडींची संख्या कमी होण्याची जास्त शक्यता असते, असा काही परिणाम जाणवू शकतो का आणि त्याचा परिणाम आपल्या खरीपावर होण्याची शक्यता आहे का?
2: नक्कीच आहे. अनेक वर्षाचा अनुभव विचारात घेता जेव्हा असा वळवाचा पाऊस पडतो, त्या वळवाचा जेव्हा पाऊस पडला की एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीमध्ये नुकसान करणारी जी हुमणी ही कीड आहे, ह्या हुमणी किडीचा जीवनक्रम नक्कीच त्याच्यामध्ये ते स्वतःला ऍक्टिव्ह होते. हा ऍक्टिव्ह होते म्हणजेच कसं की जेव्हा असा पाऊस पडतो तेव्हा विशिष्ट प्रकारचं वातावरण तयार होतं आणि मातीमध्ये असलेले जे ते नर आहेत हे नर मातीतून बाहेर पडतात आणि जवळपास असणाऱ्या बांधावर मग बाबूळ असेल, बोर असेल, कडुलिंब असेल अशा झाडावर येतात आणि सगळे एकत्र येतात. तर अशामुळं त्यांचा पुढचा जीवनक्रम तिथं सुरू होतो आणि हे बदललेलं वातावरण त्यांच्यासाठी पोषक असतं. मग किडीचं आक्रमण हे तिथून सुरू होतं. तर तो एक आपल्याला ह्या बदललेल्या वातावरणामुळे किडीचा आपण त्याला उद्रेक म्हणूया, असा उद्रेक होतो, त्यांचा जीवनक्रम तिथं सुरू होतो. मग त्यासाठी आपल्याला त्याचं जर त्या स्टेजला जर आपल्याला त्याचं नियंत्रण करायचं असेल तर आपण ते करणं फार गरजेचं आहे. कारण एकदा हुमणीची आळी

0: मातीमध्ये गेली तर जवळपास तिचा 6 ते 8 महिन्याचा कालखंड असा आहे की ते इतक्या कालावधीमध्ये पिकांचं मुळे खाऊन किंवा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते. मग ती मातीमध्ये जाऊन तिचा जीवनक्रम सुरू होण्याआधी आपण त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत. आम्ही ह्या खरीप हंगामामध्ये पण शिवार फेरीच्या माध्यमातून एक टास्क मोठा घेतलेला आहे. प्रत्येक गावामध्ये अशा शिवार फेरीच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना जागृत करतोय. त्याच्यामध्ये असं आहे की आपण त्या फांदीवर जमलेले जे हुमड्यांचे जे अडल्ट आहे की मेल फिमेल जे आहेत नरमादी त्यांना आपण काठीच्या सहाय्याने असं झाडून किंवा फांदीने हलवून ते सगळ्या एकत्र खाली पडलेले जे हुमडे आहेत त्या रॉकेल मिश्रित किंवा रसायन मिश्रित पाण्यामध्ये आपण त्यांना एकत्र करून त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. अजून दुसऱ्या बाजूला प्रकाश सापळे सुद्धा आहेत. प्रकाश सापळ्यामधून पण काही जे नुकसानकारक किडे आहेत त्या प्रकाशाला आकर्षित होतात आणि तिथून मग जे आपण पाणी आहे त्या प्रकाश सापळ्याखाली ठेवलेलं की ज्याच्यामध्ये काही रसायन पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये पण पडून मग त्याचं नियंत्रण केलं जातं. पण बऱ्याचदा मला असं वाटतं की अनेक प्रकारच्या काही मित्र किडींचं पण त्यामध्ये सहभाग होऊन त्याला मर्यादा येत आहेत म्हणजे त्या प्रकाश सापळ्याला. तर विशिष्ट प्रकारचे प्रकाश सापळे आता निर्माण झालेले आहेत त्याचा वापर करूनच शेतकऱ्यांनी थोडंसं डोळसपणे ह्या तंत्रज्ञानाचा वापर करावा. आणि सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे झाडावर असतानाच फांद्यांना हलवून त्या खाली पडल्या तर त्या गोळा करून त्या नष्ट करणं हा आपला जो भौतिक उपाय आहे त्या उपायानं नियंत्रण केलं तर आपल्याला जो ह्या बदललेल्या वातावरणामुळे जो किडी येणार आहेत किंवा किडीमुळे नुकसान होणार आहे हे नुकसान आपण एकात्मिक पद्धतीनं आपण नियंत्रित करून होणारा जो नुकसान टाळून उत्पादन वाढ करू शकतो.
1: अगदीच खरं आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी प्रेमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकला कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीच्या एफ एम प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकणार आहोत आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी रूपरेषेमध्ये. या रूपरेषेनंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात परिसंस्था साताऱ्याची याविषयी ऐकणार आहोत लेखन सुनील भोईटे यांचं. 6:55 दिनविशेष संकलन सचिन प्रभुणे यांचं. 7:00 वेळ सुविचाराची. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, आमचे आज प्रसारित होणारे ग्राहक केंद्रित कार्यक्रम याप्रमाणे असतील. आज सकाळी 7:40 प्लॅनेट फर्निचर, 7:45 शेळके अॅग्रो, 8:15 ओळख बाजारपेठेची, 8:25 विमोहन हर्बल केअर, 10:00 जोगळेकर हॉस्पिटल, 10:05 श्वास हेल्थ केअर सांगली आणि 10:15 पूना गाडगीळ अँड सन्स.

सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत आज सकाळी 7:50 आणि सकाळी 10:30 मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया आज सकाळी 8:40 आणि हिंदी चित्रपट संगीत आज सकाळी 9:00 आज सकाळी 9:30 मराठी साहित्य पत्रिका आविष्कार यामध्ये ऐकणार आहोत डॉक्टर रमेश कुमार माळी यांची कथा भीती निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं मिश्र संगीताचा कार्यक्रम

श्रोते हो, दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर विविध भारतीच्या विविध रंगी कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. संध्याकाळी 4:30 वाजता NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 5 वाजता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं संपन्न होणाऱ्या रोजगार मेळा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, आज संध्याकाळी 7:30 आमच्या शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार आपण ऐकणार आहोत. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा यांच्याकडून उपलब्ध बाजारभाव, आत्मनिर्भर शेतकरी या मालेत विद्या प्रताप निकम मुक्काम सांगवी पोस्ट भोसे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांची वर्षभरासाठी फुलशेती नियोजन याविषयी श्रेया गोलीवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात. याशिवाय प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर सहक्षेपित केले जातील. श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा अगदी काही क्षणात.

0: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनी लहरींवर.
1: आला अधिक महिना मास, सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 98 08.
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण. 99 Avenue,
4: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
3: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97 97 92 99 99.
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
6: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे. डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
7: बेतलेजर कधीची बाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
6: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
7: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
6: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.

0: आतल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू
1: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72-94-94-64-64
0: साताऱ्याच्या 64 अवेन्यू ची आता शेवटचीच पाचवी विंग बुकिंग सुरू.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37

0: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 6:50 झाले. आता ऐकणार आहोत कार्यक्रम परिसर. यामध्ये ऐकूया परिसंस्था साताऱ्याची याविषयी. लेखन सुनील भोईटे यांचं.
1: नमस्कार रसिक श्रोतेहो, मागील 2-3 भागांपासून आपण साताऱ्याची परिसंस्था या सदरात पर्जन्य मातीचे प्रकार या संबंधी माहिती घेत आहोत. त्याचबरोबरीनं ज्यावेळेला हे पर्जन्य सातारा जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आहे, किंवा आपण म्हणूया की पर्जन्याचं आणि जलसंधारणाचं वेगवेगळ्या धरणांचं सातारा जिल्ह्याला एक वरदान लाभलेलं आहे, तर मला वाटतं आजच्या भागामध्ये आपण त्याच्याविषयी चर्चा करूया की साताऱ्याचं पाणी व्यवस्थापन किंवा जलसंधारण. मुख्यत्वे करून सातारा जिल्ह्याचा विचार करता साताऱ्याच्या ज्या काही मुख्य जलवाहिनी अथवा मुख्य नद्या जर म्हणला तर कृष्णा मुख्य नदी, तिच्या उपनद्या वेण्णा, उर्मोडी, कोयना या जवळपास संपूर्ण नद्यांवर त्यांच्या पश्चिम भागामध्ये त्यांच्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यामध्ये मोठमोठ्या धरणांची बांधकामं झालेली दिसून येतील. याच्यामधलं सर्वात मोठं धरण जर म्हणाल तर जवळपास 105 TMC आपल्याला कोयना धरण आहे. 10-11 TMC उर्मोडी, कणेर आणि तुमचं धोम धरण या प्रकारची धरणं आपल्याला दिसून येतील. धरण भिंतीपासून ही जवळपास सर्व धरणे ही त्यांच्या कॅनॉलच्या जाळ्यांनी उर्वरित सातारा जिल्ह्याशी एका अर्थानं जोडलेली आहेत. या जलसिंचनाचा फायदा सातारा जिल्ह्याला तर होतोच आहे, परंतु त्याबरोबरीने नजीकच्या काही जिल्ह्यांना देखील याचा लाभ होतो आहे. मोठ्या धरणांच्या खालोखाल या संपूर्ण नदी पात्रांमध्ये तुम्हाला ठिकठिकाणी केटीवेर किंवा छोट्या बंधाऱ्यांचं जाळं देखील आपल्याला पाहायला मिळतं. या छोट्या बंधाऱ्यांच्या जाळ्या किंवा केटीवेरच्या जाळ्यालाच परत एक सब कॅनॉल किंवा पोटपाट काढून तुम्हाला नदीच्या लगतचे जे काही प्रदेश आहेत ते जलसिंचनाने युक्त झालेले आपल्याला दिसून येतात. याच्या बरोबरीनंच जे काही सातारा जिल्ह्यामध्ये मोठमोठाले ओढे किंवा नाले जे आहेत या नाल्यांमध्ये देखील तुम्हाला जलसंधारणाची कामं खूप प्रखरतेनं आणि खूप चांगल्या पद्धतीनं झालेली दिसून येतील. या प्रत्येक बंधारे किंवा अगदी पाझर तलावापासून ते वळण बंधाऱ्यांपर्यंत अगदी आपण म्हणूया की मोठ्या धरणांपर्यंत या सर्व जलसिंचन किंवा आपण जल संधारणाच्या कामांमुळे आहे ते पावसाचं पडणारे पाणी आपल्याला त्या जागेमध्ये साठवून त्याचा वापर आपल्याला या सिंचन किंवा कृषी क्षेत्रासाठी आपल्याला होतो आहे. आणि हे साताऱ्यामध्ये एक आदर्शवत सिंचनाचं किंवा पाण्याचं व्यवस्थापन आणि जलसंधारणाचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल.

परिसंस्था साताऱ्याची याविषयी आपण ऐकत होतो परिसर या कार्यक्रमात. लेखन होतं सुनील भोईटे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोते हो, ज्ञान माहिती आणि मनोरंजन देणारी या हे आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: श्रोतेहो, ही आहे आपल्या सगळ्यात जवळची वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी. सकाळचे 6:55 होतात. आजच्या दिवसाचं महत्व ऐकणार आहोत दिनविशेष या कार्यक्रमात. संकलन सचिन प्रभुणे यांचं. ऐकूया कार्यक्रम दिनविशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 19 जून. ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947. अमेरिकेनं गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली 19 जून 1862 रोजी. अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस निश्चित करण्यात आला 19 जून 1912 रोजी. भारताच्या अॅपल उपग्रहाचं प्रक्षेपण झालं 19 जून 1981 रोजी. पर्शियाचा सम्राट नादिर शाह यांचं निधन झालं 19 जून 1747 रोजी. शतायुषी कृषीशास्त्रज्ञ डॉ पांडुरंग चिमाजी पाटील थोरात यांचं निधन झालं 19 जून 1877 रोजी. महाराष्ट्रातले ते एक ख्यातनाम कृषीतज्ञ होते. जुन्या मुंबई राज्याचे पहिले भारतीय कृषी संचालक आणि पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले भारतीय प्राचार्य असणारे डॉ पाटील यांनी कृषी अर्थशास्त्र या विषयात महत्वाचं कार्य केलं आहे. पाटील यांनी शेतीच्या नव्या अवजारांच्या आणि शेतीविषयक नव्या संशोधनाच्या प्रचार कार्याला प्रारंभ केला. त्यांनी नव्या अवजारांच्या बरोबरच नव्या खतांचा आणि बियाणांचाही प्रचार केला. लोखंडी नांगर आणि इतर अवतांच्या प्रत्यक्ष चाचण्या घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा सुचवून आणि त्याप्रमाणे किर्लोस्कर इत्यादी कारखान्यांकडून सुधारित अवत तयार करवून घेऊन त्यांचा शेतकऱ्यांमध्ये त्यांनी प्रसार केला. त्यांनी रुंद सरीची मांजरी पद्धत ही उसाच्या लागवडीची नवीन पद्धत शोधून काढली आणि आज जवळजवळ सर्व महाराष्ट्रात हीच पद्धत वापरात आहे. समाजसेविका कमलाबाई पाध्ये यांचं निधन झालं 19 जून 1996 रोजी. विनोदी लेखक, प्रवासवर्णनकार, कथाकार म्हणून मराठी साहित्यात स्वतःचं स्थान निर्माण करणारे रमेश मंत्री यांचं निधन झालं 19 जून 1998 रोजी. विनोदी फॅन्टसी हा सर्वस्वी नवा साहित्य प्रकार त्यांनी मराठी वाङ्मयात रूढ केला. शिखांचे 6वे गुरु गुरु हरगोविंद यांचा जन्म 19 जून 1595. भारतातले सुप्रसिद्ध गणितज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म 19 जून 1901. म्यानमारच्या राजकारणी आन सॅन सुकी यांचा जन्म 19 जून 1945. आयबीएमचे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचं निधन झालं 19 जून 1956.

संपला. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचं निधन झालं 19 जून 1993. मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच रंगभूमीवरच्या अभिनेत्री माणिक मुदलियार तथा माणिक कदम यांचं निधन झालं 19 जून 2000. बंगाली पत्रकार वरुण सेनगुप्ता यांचं निधन झालं 19 जून 2008. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.

0: श्रोतेहो आता ऐकणार आहोत आजचा सुविचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: श्रोते हो, आजचा सुविचार आहे शिस्तबद्ध जीवन हा यशाचा पाया आहे. सुविचार पुन्हा एकदा ऐकणार आहोत. शिस्तबद्ध जीवन हा यशाचा पाया आहे. आजचा सुविचार आपण ऐकला. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आजचा सुविचार आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
7: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
6: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
7: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
6: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
7: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
6: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
7: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
6: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
8: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
7: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
8: 1218 किलो पेलोड,
7: 400+ किलोमीटरची रेंज,
8: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
7: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
8: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
7: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
8: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
7: संपर्क 810-83-33-480.
8: 8108333480.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये ए प्लस प्लस मानांकन प्राप्त. बीएससी आणि एमएससी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, एआय, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
3: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
2: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
3: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
2: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
3: संपर्क 78759 510.
4: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत. ERCP साठी पुण्याला नेला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
5: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासानं तिथे जा आणि उपचार घ्या.
6: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality.com.
7: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
8: NAC आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
7: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
9: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
10: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
9: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
11: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
12: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
11: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
12: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
11: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
12: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
11: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
12: डिजिटल क्लासरूम,
11: साइट विजिट,
12: ST पास,
11: हॉस्टेलची सोय.
12: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
11: मोबाईल 99 60 13 59 15,
12: 021 62 22 45.
13: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी. आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक, परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 021 62 25 0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021 62 25 0046.
14: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. आता यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्र प्रसारित करेल. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत. वळूया पुणे केंद्राकडे विश्वासार्ह प्रादेशिक बातम्यांसाठी.

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा गडचिरोली चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं

अल्युमिनियम एक्सट्रूजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रीय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले.
तलावा

0: पाण्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीलहरींवर.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
3: होऊ दे ना पूर्ण
2: आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: श्रोतेहो, तुमच्या सगळ्यात जवळची आपली वाहिनी अर्थात सातारा आकाशवाणी 103.1 MHz या ध्वनी लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.
1: सार्वजनिक ठिकाणी मी कचरा टाकणार नाही अशी शपथ मी घेतली आहे.
2: सार्वजनिक ठिकाणी आम्ही कचरा टाकणार नाही अशी शपथ आम्ही पण घेतली आहे.
3: चला परिसर स्वच्छ करूया,
1: देशाचा आवाज बनूया,
2: एकीने आपला सातारा स्वच्छ बनूया.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7:25 होतात. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत अगदी काही क्षणात.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहेत ही प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्यानं एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मागे सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बी पाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे दोन रोपातील अंतर असू दे किंवा दोन रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं, तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील, हे आपण मेंटेन करणं आवश्यक.

0: दुसरी गोष्ट जे काही बियाणं आपण घेतो समजा घरातलं बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेले आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80%पेक्षा रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो विशेषतः युरिया डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खत शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे जसं पहिलं मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि दोन नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अजोटोबॅक्टर असू दे त्याचबरोबर रायझोबियम अजोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जे वजन आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने आवश्यक करणं आवश्यक आहे जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळं निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2,50,000 रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे एवढ्या 1,00,000 कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काही मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठानं शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत अवजार असू देत बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपुंज मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचा टंचाई एक एक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे खतावर असू दे कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक एक पडलेला असतो. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि

0: काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे जे काही तंत्रज्ञान आहेत एसओपी म्हणून आपण त्याला तर ते आपण एसओपी निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाई प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ठ खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो आता प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांचे संपर्क देतात त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी जो महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठा खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठा आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशावेळी गटशेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम
1: श्रोते हो आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीलहरींवर.
2: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी

तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: श्रोतेहो, आमच्या कार्यक्रमांविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्लॅनेट फर्निचर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची फर्निचरची खरेदी,
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
5: नमस्ते.
4: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढ आणि या सगळ्यामध्ये प्लॅनेट कशा पद्धतीने काम करतंय याबद्दल सांगा.
5: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचा वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा कॉस्टला भरपूर फरक पडला. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाल तर 20% पर्यंत फरक पडलाय. तसंच आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. इव्हन काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की ज्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढलेत पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
4: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-03, 91-56-77-03, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत?
5: त्याच्यामध्ये किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात. कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटम

0: प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलं की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चालू आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही, जेवढा बाकीच्यांना पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
1: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे, सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
0: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
1: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
1: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता प्लॅनेट फर्निचर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम शेळके अॅग्रो.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू स्वागत करते. आपल्या बरोबर आहेत शेळके अॅग्रो इंडस्ट्रीजचे बाबासाहेब शेळके. नमस्कार बाबासाहेब.
5: नमस्कार.
1: आता खरीप हंगामाची सुरुवात झालेली आहे, शेतकरी प्रत्येक वेळेला या हंगामामध्ये वेगवेगळी पिकं घेत असतात, तर ट्रॅक्टर वापरून चांगलं उत्पन्न यावं म्हणून शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे, कुठले कुठले ट्रॅक्टर याच्यासाठी उपलब्ध आहेत याबद्दल आज सांगा.
5: नमस्कार रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, तर हा आपला सर्वात मोठा हंगाम चालू होत आहे खरीप हंगाम आणि सर्वजण आता मे महिना गेलेला आहे, शेतीची मशागत झालेली आहे, आले हळद या पिकांची लागण झालेली आहे आणि आता आडसाली ऊसाची लागण चालू होत आहे. तर आमच्या इकडे प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन पेरणी करतोय आपण, तसेच भाताची पिकं घेतली जातात. तर याकरता शेती तयार केली पाहिजे आणि याकरता ट्रॅक्टरचा हा खूप महत्वाचा रोल आहे. आज लेबर्स नाहीयेत तर आता पहिली नांगरट झालेली आहे, आता रोटावेटर मारून फनपाळी मारून शेती तयार करून घ्यायची. तर मागील वर्षी जो धोका सातारा तालुक्यातील तसेच इतर तालुक्यांमध्ये झालेला होता की पाऊस फार लवकर सुरू झाला आणि शेतीची मशागत करायला सुरुवातच नाही मिळाली आणि त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची पिकांचं नियोजन झालं नाही. तर आता काय केलं पाहिजे की आता सऱ्या टाकून सगळी रानं तयार करून झाली पाहिजे. जसा पाऊस पडेल सुरुवात होईल तशीच उसांच्या रोपांची लागण आणि आपल्या सोयाबीनच्या टोकन पद्धतीने सोयाबीन टोकन करून घ्यायचंय. तसेच भात चिखलणीसाठी जे चिखलात दोन प्रकारे भात लावतात, काही ठिकाणी भात पेरला जातो, काही ठिकाणी भात हा लागण पद्धतीवर केला जातो. जर जिथे टोकणार आहेत जिथे लावणार आहेत त्यांनी सुद्धा आपली शेती तयार करून घ्यावी आणि ज्यांची भात चिखलणी आहे त्यांनी रोपाची आता रोपं टाकून ती रोपं तयार करून नर्सरी करून घेतली पाहिजे.
1: नक्कीच याबद्दल अजूनही माहिती देऊयात, पण त्याआधी श्रोते हो, आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर, तकनिक जपानी दिल हिंदुस्थानी, शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये कुबोटा ट्रॅक्टरचे विविध पर्याय उपलब्ध, त्याचबरोबर 21, 24 आणि 27 HP ट्रॅक्टरवर पेरणी यंत्र फ्री. या सगळ्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज, सातारा, फलटण, कराड, वडूज, दहिवडी, शिरवळ, नवा रस्ता, पाटण. संपर्क 98 220 695 29, 98 220 695 29, 9822069529. बाबासाहेब, आता जसं कुबोटा प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांसाठी काही ना काहीतरी नवीन घेऊन येत असतं, तर या खरीप हंगामामध्ये काय नवीन सोय कुबोटाने आणलेली आहे?
5: तर आता कुबोटा कंपनी ही आपल्याला माहितीच आहे की भारतामध्ये आज अग्रगण्य कंपनी आहे आणि आज या गरजच ओळखून आता आपली कुबोटाची नवीन निओस्टार एस ही सिरीज लॉन्च झालेली आहे. या सिरीज मध्ये अजून ताकद, अजून भरोसा कोळसा आणि यामध्ये बदल काय केलेले आहेत, तर यामध्ये की जो टॉर्क लागतो आपल्याला शेतीमध्ये शेवटच्या क्षणाला जी ताकद लागते कमी वेळेत जास्त

0: काम व्हावं यासाठी अधिक तुम टॉर्क दिलेला आहे, पॉवर स्टेरिंग दिली जे आमच्या 21 HP आणि 24 HP मध्ये पॉवर स्टेरिंग 3 फूट ट्रॅक्टर्स मध्ये उपलब्ध नव्हते, ते पॉवर स्टेरिंग दिलेले आहेत. पीटीओ पॉवर वाढवलेली आहे, वेगळे नवीन डिकॅल आलेले आहेत, बसायला आरामदायी शीट दिलेली आहे, अजून त्याच्यामध्ये आरामदायीपणा दिलेला आहे. कारण शेतकरी जेवढा आरामदायी आणि जेवढा चांगला राहील तेवढा तो जास्तीत जास्त काम करेल आणि जास्तीत जास्त मशागत करून ते वेळेत त्याची कामं पूर्ण होतील. हा सगळा दृष्टिकोन ठरून न्यूस्टार एस सिरीज लॉन्च झालेली आहे आणि हे सर्व मॉडेल पाहण्यासाठी आपल्या शोरूम्सला उपलब्ध आहेत आणि आम्ही देत आहोत आता या जून महिन्यासाठी पेरणी यंत्र फ्री. जे 21 HP 24 HP आणि 27 HP वर आपण पेरणी यंत्र 5 फणी फ्री देत आहोत शेतकऱ्या बांधवांसाठी, कारण की ती पेरणी झाली तर त्याचं उत्पन्न येणार आहे आणि हाच फायदा धरून आपण जून महिन्यासाठी ही ऑफर देत आहोत.
1: वा, तेव्हा शेतकरी बांधवांनो या संधीचा जरूर लाभ घ्या. कुबोटाची निओ स्टार एस ही नवीन सिरीज शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज मध्ये आलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑफर देखील आहे 21, 24 आणि 27 HP ट्रॅक्टरवर पेरणी यंत्र फ्री मिळणार आहे. तेव्हा या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि अधिक माहितीसाठी बुकिंगसाठी तुम्ही संपर्क करू शकता शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज सातारा फलटण कराड वडूच दहिवडी शिरवळ आणि नवा रस्ता पाटण. संपर्क 98 220 695 29 98 220 695 29 9822069529. पुन्हा भेटूयात शेळके अॅग्रो इंडस्ट्रीज प्रस्तुत आधुनिक शेतकऱ्याचा आधुनिक ट्रॅक्टर कुबोटा ट्रॅक्टर या कार्यक्रमात बाबासाहेब शेळकेंच्या सह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार. रामकृष्ण हरी.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होता शेळके अॅग्रो हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
4: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
5: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
6: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
7: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊस कीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
7: संपर्क 83-29-72-94-98.
8: रोज रोज हवे हवे,
9: ताजे ताजे, नवे नवे.
8: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
10: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
11: आदेश्वर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा.
12: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
13: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
12: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
13: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
14: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
15: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
14: आई, आता झाली का पंचायत?
16: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
12: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
16: श्री वर्धमान NX अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स NX सम्राट गणपती चौक सातारा.
12: तेव्हा श्री वर्धमान NX मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
16: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
12: नियम अटी लागू.
17: आया खुशियों का पैगाम PM किसान.
18: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुरुनाथ शेनोई यांची गीतरचना अपर्णा मयेकर यांच्या आवाजात. या गीतासाठी संगीत श्रीनिवास खळे यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. सुगम संगीताचा आनंद आपण पुन्हा एकदा घेणार आहोत आज सकाळी 10:30 वाजता. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: फ्रेंड्स, 10वी म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट, करिअरला दिशा देणारं वर्ष. माझा भाचा आता 10वीतच आहे, पण आपण डॉक्टर व्हायचं हे त्याने लहानपणापासूनच ठरवलंय आणि त्यासाठी त्याच्या आई बाबांचा फुल सपोर्ट आहे. फक्त प्रश्न होता तो त्याच्या तयारीसाठी साताऱ्यातील खात्रीशीर इन्स्टिट्यूट कोणती ह्याचा. मी आधी बऱ्याच जणांकडून फॉक्सन एज्युकेटर बद्दल ऐकलं होतं, त्यामुळे मी वायसी कॉलेज समोर कमाठीपुरा कमानीच्या बॅक साईडला ए स्क्वेअर हाईट्स मध्ये थर्ड फ्लोरवर असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटर मध्ये गेले. इन्स्टिट्यूटचे संचालक यतीश जाधव सरांकडून मी ऍडमिशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आम्हाला आपल्या इन्स्टिट्यूट बद्दल जरा जाणून घ्यायचं होतं.
1: मी 3-4 वर्ष झाली फॉक्सन एज्युकेटर्स ही इन्स्टिट्यूट चालवतोय. मी स्वतः बीटेक आहे. आमच्याकडे 11वी आणि 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी MHT, CET, NEET, JEE, NDA, ऑलिम्पियाड अशा सारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते.
0: ओके, पण ह्यातल्या परीक्षा कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी असतात
1: सांगतो. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांच्यासाठी नीट ही ऑल इंडिया लेव्हलची एंट्रन्स एक्झाम आहे. ज्यांना इंजिनियर बनायचं असेल त्यांच्यासाठी ऑल इंडिया लेव्हल JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स अशा दोन एक्झाम्स आहेत. ज्यांना आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये ऑफिसर व्हायची इच्छा आहे त्यांच्यासाठी NDA. महाराष्ट्रातले जेवढे इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी MHT, CET अशा परीक्षा असतात.
0: साधारणपणे या कोचिंगसाठी केव्हा जॉईन व्हावं लागतं?
1: जनरली 11वी आणि 12वी करत असताना याची तयारी करून घेतली जाते. 8वी, 9वी, 10वी पासून सुद्धा आपण जॉईन होऊ शकता. माझ्या मते हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं फायद्याचं राहतं, कारण 8वी ते 10वीला म्हणजे स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमात फक्त Science 1 आणि Science 2 हे दोनच विषय असतात. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे विषय विद्यार्थ्यांना 11वीत गेल्यावरच कळतात.
0: ओके सर, या बॅचेसचं टायमिंग काय असतं?
1: JEE, NEET, NDA अशा सारख्या ज्या नॅशनल लेव्हलच्या एक्झाम्स आहेत ज्यांचा NCERT सिलेबस आहे, विद्यार्थी आमच्याकडे सकाळी 8:30 ते 6 थांबतात. जे विद्यार्थी रेग्युलर कॉलेज करून CET ची तयारी करतात त्यांच्यासाठी स्टेट बोर्डची बॅच 3 ते 6 ची आहे. 8वी, 9वी, 10वी यांच्यासाठी फाउंडेशन बॅच. त्यांचे बॅचेस आठवड्यातून 2 दिवस म्हणजे शनिवार आणि रविवार 3 तास असतात.
0: ओके सर, रिपीटर बॅचेस पण आहेत ना तुमच्या, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हा, काय होतं बऱ्याच वेळा JEE, NEET हे काय आहे हे बऱ्याच मुलांना माहितीच नसतं. मग आम्ही संपूर्ण वर्षाचा प्लॅन तयार करून देतो. NCERT बेस्ड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीची तयारी करण्यावर भर देतो. या स्कोरवर MBBS, BAMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग आणि व्हेटरनरी हे सगळे कोर्सेस अवलंबून आहेत. ही बॅच सकाळी 8:30 ते 6 ची आहे. CET मध्ये मार्क्स पडले नाहीत तर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चर

0: यामध्ये करिअर होऊ शकत नाही. भले बोर्डाच्या परीक्षेत 100% पडले तरी सीईटी द्यावीच लागते. मग कमी वेळात जास्तीत जास्त तयारी आम्ही क्रॅश कोर्स मध्ये करून घेतो.
1: खरंच कोचिंग क्लासेसची भूमिका फार महत्वाची. मग अशा वेळेला तुमच्या क्लासेसचं वेगळे पण काय सांगाल?
0: स्ट्राइव फॉर एक्सलन्स ही आमची टॅगलाईन आहे. आमच्याकडे एक्सपर्ट फॅकल्टी टीम आहे. आम्ही प्रत्येक धड्यावर 3 म्हणजे संपूर्ण वर्षात 500 टेस्ट घेतो. रोज मुलांचे संध्याकाळी 6 ते 11 डाऊट सॉल्व्हिंग स्टडी सेशन घेतो. प्रत्येक लेक्चर रेकॉर्ड होते आणि ते मुलांना ऍप वरती दिले जाते. आमची साताऱ्यातली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी स्टेट बोर्ड आणि NCERT दोन्हीचे लेक्चर्स देते. आमच्या क्लास मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत आमची जबाबदारी असते.
1: दॅट्स गुड सर. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्याल का?
0: घे ना, 930-92-76.
1: 930-92-76-874. थँक यू सर. सो फ्रेंड्स, आम्ही तर ठरवलंय इथंच ऍडमिशन घ्यायची. आणि तडफदार तनयाचा सल्ला असा की तुम्हीही एका उत्कृष्ट कोचिंग इन्स्टिट्यूटच्या शोधात असाल तर YC कॉलेज समोर कामाठीपुरा कमानीच्या मागे असणाऱ्या फॉक्सन एज्युकेटरला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
6: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
5: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
6: CCTV कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
5: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
6: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94-03-23-36-30.
7: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
8: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
7: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
8: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
7: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
8: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
7: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.

0: श्रोते हो, आपल्या आकाशवाणी सातारा केंद्राच्या कार्यक्रमांच्या बदललेल्या वेळा लक्षात घ्या.
1: रोज सकाळी 8:40 ऐका मराठी चित्रपट संगीत.
0: हिंदी चित्रपट संगीत रोज सकाळी 9 आणि आपला महिलांसाठीचा घरकुल,
1: ज्येष्ठ नागरिकांसाठीचा अमृत कलश,
0: लहान मुलांचा क कमाल ध धमाल
1: आणि साहित्य कलेनं नटलेला आविष्कार
0: आता ऐका रोज सकाळी 9:30 आपली आवडती आकाशवाणी
1: सातारा आकाशवाणी.

श्रोतेहो, आजच्या प्रसारणात आज सकाळी 9 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहोत. त्याचबरोबर सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत. ऐकायला विसरू नका आकाशवाणीचं सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनीलहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोते हो, प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर, विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 9890076276.
3: नमस्कार, मी पार्थ वाडते, मी कराडचा आहे. मी मला हेअरफॉलचा त्रास होता, तर मला माझ्या मावशीने विमोहनचं रेकमेंड केलं. तर त्यांच्याकडे मी 2 महिने झालं ट्रीटमेंट घेतोय आणि माझा हेअरफॉल पूर्णपैकी बंद झालाय. आणि मी बाकीच्यांना मी माझ्या वयाच्या पोरांना ज्यांना हेअरफॉल आहे त्यांना हेच रेकमेंड करेन की लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या विमोहनकडे. आणि मी त्यांना पण आणि त्यांच्या केसांच्या तक्रारी पण पूर्णपैकी संपून जातील. आणि टेक्स्चर वाईज चेंजेस पण जाणवतात, सिल्की झाल्यात केस, थिक पण झाल्यात. आणि हेअरफॉल तर पूर्णपैकीच बंद झालं आणि पूर्णपैकी सॅटिस्फाईड आहे मी ट्रीटमेंटची. थँक्यू.
4: हा आहे पार्थ वाडते, वय वर्ष 19, राहणार कोल्हापूर नाका कराड. मागील वर्षभरापासून चालू असणारी मध्यम स्वरूपाची केस गळती आणि सोबतच कोरडे पडलेले केस या पार्थच्या काही प्रमुख तक्रारी. खर तर पार्थ हा श्यामला मॅडमचा भाचा. मागील 15-20 वर्षांपासून केसांमध्ये असणाऱ्या प्रचंड कोंड्यासाठी विमोहन मध्ये घेतलेल्या संपूर्ण हर्बल ट्रीटमेंट नंतर मिळालेले मॅजिकल रिझल्ट पाहून श्यामला मॅडम आपला भाचा पार्थ याला मोठ्या विश्वासानं विमोहन मध्ये घेऊन आल्या आणि अवघ्या 1 ते 2 महिन्यांच्या संपूर्ण नॅचरल ट्रीटमेंट नंतर पार्थच्या केस गळतीचं नक्की काय झालं, त्याला कसे रिझल्ट मिळाले, ऐकूयात पार्थच्याच शब्दात.
5: दादा, तुमचं नाव सांगा.
3: माझं नाव पार्थ वाडते.
5: तुमचा पत्ता काय आहे?
3: मी कराडचाच आहे.
5: तुमचं वय किती आहे?
3: माझं 19 आहे.
5: तुम्हाला काय तक्रार होती ज्यासाठी तुम्ही विमोहन मध्ये ट्रीटमेंट साठी आलेल्या?
3: माझी तक्रार हेअरफॉल चालू झालेलं, असे फरशीवरती सगळीकडे हेअर्स पडायचे.
5: विमोहनची माहिती तुम्हाला कशी मिळाली?
3: मला ह्यांच्याकडूनच मिळाली.
5: साधारण किती दिवस झाले तुमची विमोहनची ट्रीटमेंट चालू आहे?
3: साधारण 2 महिने झाले चालू आहे ट्रीटमेंट.
5: आणि विमोहनच्या ट्रीटमेंट नंतर तुमच्या केसांच्या मध्ये नक्की काय काय फरक
3: झाला? विमोहनच्या ट्रीटमेंट नंतर माझा हेअरफॉल पूर्णपैकी बंद झाला आणि हेअर्स थिक झाले एकदम आणि सिल्की पण झाले.
5: विमोहनच्या ट्रीटमेंटचा काही त्रास, साईड इफेक्ट तुम्हाला जाणवतो?
3: नाही, अजिबात नाही, त्रास वगैरे काहीच नाहीये. उलट हेअर्स खूप चांगले झाले.
5: आता तुमच्या एजच्या मुलांना तक्रारी खूप असतात, केसांची तक्रारी खूप असतात, त्यांना तुम्ही काय मेसेज द्या?
3: त्यांना मी एवढंच सांगेन की लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करा हेअर्सची विमोहनकडे.
5: सॅटिस्फाईड आहात विमोहनच्या ट्रीटमेंट?
3: हा, खूप सॅटिस्फाईड आहे.
5: धन्यवाद, तुम्ही तुमचे अनुभव सांगितले त्याबद्दल धन्यवाद.
1: केसांच्या विविध तक्रारींसाठी विमोहन हर्बल केअर, विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 9890076276.
4: प्रत्येकाची प्रकृती, सवयी आणि विशिष्ट तक्रारी यांचा विचार करून आहार विहारासहित डिझाईन केलेल्या संपूर्ण हर्बल हेअर केअर थेरपीज विमोहन हर्बल केअर. प्युअर हर्बल 100% नॅचरल, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी देखील.
1: विमोहन हर्बल केअर सातारा.
2: संपर्क 9890076276.
4: श्रोते हो, आपणही केस गळणे, केसांमधील कोंडा, कोरडे दुभंगलेले केस, निर्जीव निस्तेज केस, केसांना वाढ कमी असणे इत्यादी केसांच्या समस्यांनी त्रस्त असाल तर आजच संपर्क करा विमोहन हर्बल केअर. संपर्कासाठी आमचा पत्ता 29 प्रताप कॉलनी हॉटेल प्रीतीच्या जवळ देगाव फाटा सातारा. अपॉइंटमेंट साठीचे आमचे फोन नंबर आहेत 962-33-55-987. 962-33-55-987.

0: अठ्ठ्याण्णव नव्वद शहात्तर शून्य दोन शहात्तर भेटण्यापूर्वी अपॉइंटमेंट आवश्यक।
1: विमोहन हर्बल केअर सातारा,
2: संपर्क 98 90 76 02 76।
3: श्रोते हो, आपण ऐकत होता ग्राहक केंद्रित कार्यक्रम विमोहन हर्बल केअर। हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। सकाळचे 8:30 वाजतात। आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत।

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम

कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत, तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघ

0: मॅचची उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या FM प्रसारण सेवेचं हे आहे सातारा केंद्र 103.1 MHz या ध्वनी लहरीवर. श्रोते हो, सकाळचे 8:40 झाली आहेत. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करतोय. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, अरुण पौडवाल यांच्या संगीत नियोजनात चित्रपट माझा पती करोडपती.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: वर्क फ्रॉम होम हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये. अरे वा
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
2: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
2: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
1: आजच प्रवेश निश्चित करा.
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99-60-13-59-15,
1: 0-21-62-22-45-45.
3: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्य

0: आरोग्यासाठी
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना. तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटासाठी संगीत सुहास चंद्र कुलकर्णी यांचं.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातील शांताराम नांदगावकर यांचं. अनिल अरुण यांच्या संगीत नियोजनात स्वर आहेत राणी वर्मा, कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल आणि शैलेंद्र यांचे.

श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम घेऊन आलोय. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं. आर डी बर्मन यांच्या संगीत नियोजनात हा चित्रपट आहे आपकी कसम, आणि या गीतासाठी स्वर किशोर कुमार यांचा.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
3: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ईटीबी प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
2: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लीनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
3: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
2: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ सातारा.
3: संपर्क 78759 510.
4: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
6: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
7: म्हणजे CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
6: 1218 किलो पेलोड,
7: 400+ किलोमीटरची रेंज,
6: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
7: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
6: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
7: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
6: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
7: संपर्क 8108383380.
6: 8108383380.
8: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झाले. ERCP साठी पुण्याला नेला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
9: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे यासाठी ERCP असू द्या, नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला?

0: असताना तिथे जा आणि उपचार घ्या.
1: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshi-multispeciality-hospital.com.
2: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
3: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
2: MSBT, मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
3: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
2: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
3: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
2: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
3: डिजिटल क्लासरूम,
2: साइट विजिट,
3: ST पास,
2: हॉस्टेलची सोय.
3: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
2: मोबाईल 99 60 13 59 15,
3: 021 62 22 45.
4: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातील गीत अंजन यांचं. किशोर कुमार यांच्या स्वरात हे गीत ऐकणार आहोत संगीत कल्याणजी आनंदजी यांचं.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788404.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
1: 8108383380.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
5: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
6: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
5: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
5: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
6: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
5: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
6: स्मार्ट क्लासरूम,
5: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
6: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
5: आजच प्रवेश निश्चित करा.
6: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
5: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99 60 13 59 15
5: 0 21 62 22 25 45.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 8661976772.
2: श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत योगेश यांचं मन्नाडे यांच्या आवाजात. आनंद या चित्रपटासाठी संगीत सलील चौधरी यांचं.

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
3: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
4: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
3: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
4: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
3: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: आया खुशियों का पैगाम, पीएम किसान, पीएम किसान.
7: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली, पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.

श्रोते हो, हे गीत आपण ऐकलं मशाल या चित्रपटातील जावेद अख्तर यांचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आपण ऐकलं किशोर कुमार यांच्या आवाजात. आणि या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आज सकाळी 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण पुन्हा एकदा घेणार आहोत. ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र.

0: सकाळचे 9:31 झाले आहेत. मराठी साहित्य पत्रिका ऐकणार आहोत आविष्कार. आज आविष्कारमध्ये ऐकूया डॉक्टर रमेशकुमार गवळी यांची भीती ही कथा. निर्मिती सहाय्य वैदेही कुलकर्णी यांचं. ऐकूया कार्यक्रम आविष्कार.
1: नमस्कार श्रोते हो, मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते, आविष्कार मध्ये आपण ऐकणार आहोत डॉक्टर रमेश कुमार गवळी अर्थात कार्तिक संस्कृती तात यांनी सांगितलेली कथा भीती.
2: विश्वास सर शिकवण्यात व्यस्त होते, पण राहून राहून त्यांचे लक्ष विद्यार्थ्यांच्याकडे जात होते आणि कोपऱ्यातला तो मोकळा बाग बघून मन खिन्न होत होते. वर्गात जवळजवळ सगळे होते पण निशा नव्हती. आज त्यांना काव्यशास्त्राच्या महत्वाच्या टॉपिकवर बोलायचे होते, पण अजून या पुरीचा पत्ता नव्हता. तिच्या परिस्थितीची जाणीव त्यांना होती म्हणूनच, नाहीतर खूप रागवले असते. निशा उंच बांधा असलेली सडसडीत चार चौघांचं लक्ष वेधून घ्यावी इतकी सुंदर आणि कमालीची संस्कारी पोरगी. चार चौघात पटकन मिसळणारी आणि सगळ्यांशी मैत्रीपूर्ण सलोखा ठेवणारी. कला विभागात तसंही इतर फॅकल्टीपेक्षा विद्यार्थी संख्या जास्त आणि शिकण्यासाठी सिरियसनेसपणा कमीच असतो. काय होणार हे करून, अशी भावना आधीच मूळ धरून असते. पण जसं विद्यार्थ्यांना हे कळून चुकलं की आर्ट्सचेच विषय घेऊन सरकारी नोकरी पदरात पाडून घेता येते, अगदी तेव्हापासून या फॅकल्टीकडे थोड्या आशेने बघण्याचे प्रमाण वाढलेले आहे. पण दुर्दैव असं की मागणी वाढली की बाजार फुलायला वेळ लागत नाही. त्याप्रमाणे अकॅडमी नावाची व्यावसायिक दुकानं शिक्षकत्वाची शाल पांघरून आणि पोस्टरबाजी करून विद्यार्थ्यांना ओढायला लागले. त्यामुळे प्रवेश इकडं आणि उपस्थिती तिकडं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरीही विश्वाससारख्या प्राध्यापकांच्या तासाला मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली असायची. सर एखाद्या टॉपिकवर बोलायला लागले की एका टॉपिकला अनेक संदर्भ जोडून इतके रंगवून सांगायचे की काव्यशास्त्र सारख्या विषयातील रससिद्धांत विद्यार्थी शरीरात फील करायचे. आणि भयानक वाटणाऱ्या प्लेटो, अरिस्टॉटल, लॉन्जाइनस रस्त्यात कुठेही भेटतील इतकं सहज वाटायचं. मानवीय मूल्य, जनरल नॉलेज आणि अनेक क्षेत्राबद्दलची माहिती सहज मिळायची, म्हणून त्यांचा तास विद्यार्थी चुकवायचे नाहीत. पण आज निशाला यायला वेळ लागला होता आणि सर मुख्य टॉपिकवर येत नव्हते. चांगलं पक्वान्न केलं तर सर्व मुलं जेवल्याशिवाय आईला बरं वाटत नसतं. अगदी तसंच हे सुद्धा होतं. त्यात ती भरपूर समाधानानं जेवणारं मूल त्यावेळी नसेल तर आईला बरं वाटत नसतं. सरांनाही आजच्या महत्वपूर्ण टॉपिकला ती हजर असावी असं वाटत होतं. बाकीचे शिकत होते पण निशा एक स्वप्न घेऊन शिकत होती. तिला पोलीस क्षेत्राचं दांडगं आकर्षण होतं आणि तिचं नॉलेज वाढण्यासाठी आजचा टॉपिक महत्वाचा होता.

शेवटी ते कंटाळले आणि सुरुवात करणार इतक्यात ते दारात उभी राहून आत याची परवानगी मागायला लागली। सराने जरा दुर्लक्षित करून शिकवण्यास सुरुवात केली आणि तिच्याकडे न बघतच आत बसण्याची खून केली। हलकेस स्वारी म्हणून ते बेंचवर जाऊन बसले। तास संपल्यानंतर सरांना भेटायला आली। सर रागातच होते पण काही न बोलता ऐकू लागले। मग तिचं नेहमीप्रमाणे आई कामाला गेली होती, वडील जायचे होते, त्यांचा डबा करायचा होता, भाऊ रात्री बाहेर गेलेला सकाळपर्यंत आलाच नाही, इत्यादी अनेक कौटुंबिक प्रॉब्लेम ते नेहमीप्रमाणे सांगायला लागले। ज्या मुलीच्या घरी परिस्थिती नाजूक असते किंवा आर्थिक सोर्स नसतो तिथं अनेक प्रश्न असतात आणि शिकणे म्हणजे व्यर्थ आहे असं त्या कुटुंबाचा एकंदरीत नूर असतो। आणि अशातून जर ती एखादी मुलगी जर शिकत असेल तर ती निश्चितच हिरकणी असते कारण तिच्या मार्गात अनेक अडचणी असतात। त्याने सर्व ऐकून घेतलं आणि म्हणाले, शेवटचं वर्ष आहे तुझं, जरा सिरियसली लक्ष दे। याच वर्षी तुला एमपीएससीचा अर्जही भरता येतो आणि सुदैवानं पास झालीस तर ग्रॅज्युएट होण्याची अट टाकतात। तुझ्या आधीच्या बॅचची अश्विनी असंच आधी स्पर्धा परीक्षा पास झाली आणि नंतर ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्याला अपॉइंटमेंट मिळाली। तुझा एकंदर अभ्यास बघता मला तूही पहिल्या प्रयत्नातच पास होशील असा विश्वास वाटतो। पण सर वडील म्हणतात तू पोलीस भरतीला उत्तर। मी रोज सकाळी ग्राउंडही करते आणि पोलीस भरतीच्या लेखीची तयारीही करते। सरांनी हताशपणे तिच्याकडे पाहत म्हटले, मी तू राजा व्हावा म्हणून झटतोय आणि तू मात्र शिपाई व्हायचं स्वप्न बघतेस। सर घरची परिस्थिती काही असो, मोठ्या पदावर जाशील तर घरची परिस्थिती आणखी जास्त चांगली होईल, पण सर त्यासाठी खूप वेळ लागेल। हो पण पोहोचशील ना तुझ्या ध्येयापर्यंत? हो सर, पण आधी साधी कॉन्स्टेबल तरी होते, मग पुढे प्रयत्न करेन। हेच चुकतं तुम्हा मुलांचं, स्वतःबद्दल अजिबात आत्मविश्वास नसतो। आज अरे जे होत आहेत ते का आबाळातून पडलेले असतात का? ते कष्ट करतात रात्रंदिवस आणि पोहोचतात जिथे तिथे, त्यांना सर्वजण असून बघतात। तू म्हणतेस आधी कॉन्स्टेबल होतेस आणि पुन्हा प्रयत्न करून पुढे जातेस, तुला माहीत आहे का एका कॉन्स्टेबलला किती काम असतं? ते त्याचं निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य बंदोबस्तात आणि साहेबांचे कोणतेही आदेश पाळण्यात जाते। मग सांग, 12-12 तास एखाद्या ठिकाणी बंदोबस्तास घालवल्यानंतर किती एनर्जी टिकते त्याच्या शरीरात पुढील अभ्यास करण्यासाठी? पण सर निशा, तुझा जन्म सामान्य पदासाठी नाही झालेला, परमेश्वराने तुला इतकी बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता दिलेली आहे तर त्याचा योग्य उपयोग कर आणि मोठ्या पदाचं स्वप्न बघ। नेसलं तर शालू असंच म्हण आणि त्यासाठी दिवस रात्र एक कर। जेव्हा तू शालूचं स्वप्न बघशील तेव्हा ते तर मिळेलच, पण नाही मिळालं तरी निदान पैठणी तरी मिळेलच। पण स्वप्न बघतानाच जर लुगड्याचं स्वप्न बघितलंस तर तुला तेही मिळेल का नाही हे मी खात्रीशीररित्या सांगू शकत नाही। तुला कळलं का मला काय म्हणायचं आहे ते? हो सर, लहान स्वप्न बघण्यापेक्षा मोठं स्वप्न बघावं, म्हणजे त्याच्या आसपास तरी आपण पोहोचतो। शाबास, जा लाग तयारीला। सर खुश होऊन म्हणाले। त्यानंतर काही महिन्यांचा काळ लोटला आणि निशा तिच्या वडिलांसह सरांच्या घरी पेढे घेऊन आली। सरांना कळे ना, अरे एमपीएससीचा रिझल्ट लागला की काय? तिचे वडील एकदम खुशीत होते, इतके की पाय जमिनीवर ठरत नव्हते, पण निशा शांत होती आणि खाली मान घालून उभी होती। त्यांना बसण्यास सांगितल्यानंतर उभ्या उभ्याच पेढे देत तिचे वडील जवळजवळ ओरडतच म्हणाले, सर पोरगी पोली झाली, तुमच्यामुळेच झालं सर। ते आनंदानं पाया पडत होते पण सरांनी त्यांना रोखलं। ते अजूनही समजले नव्हते की नेमकं काय झालं, कारण पोलीस हे सर्वनाम म्हणजेच त्या क्षेत्राला असणारं नाव आहे, त्यातील कोणत्या पदावर ती गेली हे त्यांना कळेना। त्याने निशाकडे पाहिलं, ती शांत उभी होती, तिचा उत्साहही जास्त नव्हता। त्याने प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं तर मान खाली घालून ती पुटपुटली, कॉन्स्टेबल पदी निवड झाली सर। तिचे वडील तर आनंदाने जाग्यावरच ठरत नव्हते, काय करून काय नको असं त्यांना झालं होतं। ऐकून सर खिन्न झाले। इतर कोणती वेळ असती तर तिच्यावर भडकले असते। तिची पात्रता योग्यता डीवायसपीची असताना ती सामान्य कॉन्स्टेबल झाली होती आणि सरांना हे आवडणार नाही म्हणून वडिलांना घेऊन आली होती। सरांच्या हे लक्षात आलं, पण तिच्या वडिलांचा उत्साह आणि तिच्या चेहऱ्यावर जाणवणारी खंत मजबुरी पाहून ते काहीच बोलले नाहीत। आशीर्वाद दिला आणि इतकंच म्हणाले, मला वाटत नाही तू कॉन्स्टेबल म्हणून फार दिवस टिकशील।

ते नाराज झाले हे त्यांना आणि निशालाच फक्त कळलं. पण निशा त्यांच्या आशीर्वादाशिवाय जॉईन होणार नव्हती, इतकी निष्ठा तिची सरांच्यावर होती. त्यांनीच तर आपल्या लेक्चर्समधून हा आत्मविश्वास निर्माण केला होता. आज मोठ्या पदावर नाही तर कुठेतरी सरकारी पदावर तर ती पोहोचली, केवळ त्यांनी निर्माण केलेल्या आत्मविश्वासाच्या बळावरच. त्यांनी निरोप घेतला. सरांचा विरोध सामान्य पदांना नव्हता, पण असामान्य असताना सामान्यत्वाकडे झुकण्याला होता. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सामान्य पदासाठी अहोरात्र कष्ट करण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग करण्याचा फक्त सल्लाच नाही दिला तर पूर्ण पाठबळ दिलं होतं. अगदी वडापावची गाडी टाक, पण क्वालिटी अशी असली पाहिजे की काही तासात वडे संपल्याचा बोर्ड झळकला पाहिजे. ज्यांना मिळत नाही, अनेक उद्योग आहेत की ज्यात स्वतःचा ब्रँड निर्माण करता येतो. विद्यार्थ्यास फक्त शिकण्यापेक्षा किंवा शिकवण्यापेक्षा त्याला उभं करण्याकडे त्यांचा कल होता, पण सगळंच काही मनासारखं घडत नसतं म्हणून ते शांत राहिले. एक वर्षभराचा काळ गेला आणि निशा पुन्हा पेढे घेऊन त्यांच्या घरी आली. त्यांना आश्चर्य वाटलं, हिनं खरंच कॉन्स्टेबल असताना खूप कष्ट करून पुढचा पल्ला गाठला की काय असंही वाटलं त्यांना. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. पण तिनं पेढे देत म्हटलं, सर मी कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिलेला आहे. ते अचंबित झाले. घरचं दारिद्र्य इतकं आणि आई वडिलांचं तर इतका फोर्स असतानाही ती कॉन्स्टेबल झालेली होती आणि आता मात्र ती नोकरी सोडून आली होती. काय बोलावं यांना कळेना. तू असं का केलंस? नाही सर, आपण समजतो तसं हे क्षेत्र नाही सर. चित्रपटात वगैरे खूप वेगळं दाखवतात आणि रिअलमध्ये वेगळं आहे. इथं महिलांना काम करणं अतिशय कठीण असतं. म्हणून अगं पण तुझ्या घरचे ऐकतील का? मला रोज शिव्या सुरू आहेत सर. सकाळ संध्याकाळ मी जेवणाबरोबर शिव्या खाते, पण मन एवढं घट्ट आहे ना की मला काहीच वाटत नाही. कारण मला माझं टार्गेट माहीत आहे. मी त्यांच्या समाधानासाठी पोलीस झाले, पण मी आता राजीनामा दिलेला आहे. आता मला स्वतःचं करायचं आहे, स्वतःचं जगण्याचं करायचं आहे, तुमचं ऐकायचं आहे. मग काय करणार आहेस? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते सर. वाट अवघड आहे गं? नाही नाही, मी करते प्रयत्न. आणि निशा प्रयत्नाला लागली. अक्षरशः दिवस रात्र ते अभ्यास करायची, ग्राउंडवर जायची. आणि नंतर या दरम्यान असं झालं की ग्रॅज्युएट तर ते झालीच होते. ती नंतर तिनं पीजीला ऍडमिशन घेतलं. पीजीला ऍडमिशन घेता घेता काहीतरी मला वाटतं इलेक्शन लागलं आणि त्या इलेक्शनला ती उभी राहिली. अर्थात ही गोष्ट सरांच्यापर्यंत आलीच नाही. पण एक दिवस मात्र ती संध्याकाळी सरांच्या घरी आली निरोप घ्यायला. सर म्हटले, काय झालं ग? सर निरोप घ्यायला आले. निरोप घ्यायला आले म्हणजे? गाव सोडणार आहे सर. त्या मुख्य शहरापासून 4 किलोमीटर असणाऱ्या एका गावात ती राहत होती. यांना काहीच कळे ना, गाव सोडणार आहे म्हणजे? घरातल्या लोकांना मारहाण झाली आहे सर. माझ्या वडिलांना तर एवढं मारलं आहे की ऍडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये. भावाला पण बेदम मारलेलं आहे. आईला तर केस पकडून बाहेर खेचलेलं आहे. मलाही खूप ठिकाणी मारलंय. अरे कुणी? सांगतो सर. घरात जर आम्ही संध्याकाळपर्यंत थांबलो तर गॅस सिलेंडरचा स्फोट करून ऍक्सिडेंट झाला असं दाखवू, असा दम देण्यात आलेला आहे. अरे पण कुणी केलं? का केलं? सर मी इलेक्शनला उभी राहिली होते आणि त्यांना त्यांचा उमेदवार निवडून आणायचा होता, पण त्यांना बिनविरोध करण्यास मी अडचण ठरत होते. त्यांनी मला दम द्यायचा प्रयत्न केला. मी ऐकलं नाही. तुम्हीच म्हणत होता ना वाघिणीनं कधी वाघ हटायचं नसतं. मी नाही हटली, मी उभी राहिले. अर्थातच त्यांनी सगळं मॅनेज करून ते स्वतः निवडून आले, पण मी विरोध केला याचा त्यांना राग होता, म्हणून त्यांनी इतका सगळा पराक्रम केला. मग आता गाव सोडणार आहे सर, काय करायचं? जगायला जायलाच पाहिजे कुठेतरी. अगं पण गाव सोडून कुठं जाणार तू? कुठेही जाईन सर. कुठे जाऊन काय करणार? बघते सर तिथून. ते शांत झाले. म्हणजे 2 मिनिटं बस. मग ती बसली. ते म्हणाले, कुठल्याही गावात गेलीस ना तुझ्यावर हीच परिस्थिती येईल, तेव्हा तिथून पुन्हा पळशील. निशा तुला गम्मत सांगतो. एखादं कुत्रं एखाद्या माणसाच्या

0: मागं लागतं. कुत्रं जेव्हा मागं लागतं ना, तेव्हा मनुष्य जीवाच्या भीतीनं प्रचंड पळायला लागतो आणि कुत्रं त्याच्या मागं लागतं. कुत्रं का मागं लागतं माहितीये? कुत्र्याला वाटतं की मला बघून माणूस पळतोय, ही त्याच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट असते, म्हणून ती त्याच्या मागं लागते. मग माणूस पळाल्यानंतर तो त्याच्या मागं लागतो आणि त्याचा पाठलाग करतो. पण तोच माणूस एक दोन मिनिट थांबून जर त्या कुत्र्याच्या डोळ्यात रोखून बघितलं तर कुत्र्याला त्याच्या जीवाची भीती पडते. जगातल्या सगळ्या भीत्या ह्या अशाच असतात. भीतीच्या पोटात सुद्धा भीती असते, कळलं तुला? त्यामुळे कुत्रं मागं लागलं तर वाघिणीनं पळायचं नसतं, एक डरकाळी मारली तर कुत्री पळून जातात. हो सर, हे बोलायला ठीक आहे, पण मी जे अनुभवले ते फार वाईट आहे. तू माझं ऐकणार आहेस? ऐकते सर, तुमचंच ऐकले. मग काय करू सर, तू पोलीस स्टेशनमध्ये जा, तक्रार द्यायचा प्रयत्न कर. तो ठाणे अंमलदार जर नाही घेतला तक्रार, तर तक्रार घेतल्याशिवाय इथून हलणार नाही असं म्हण आणि त्यांना सांग, चार पत्रकारांना ही गोष्ट सांगून आलेली, असं बेधडक ठोकून दे ना. त्यांनी नाही ऐकलं तर आपण SP कडे जाऊ, मी तुझ्यासोबत येतो. नक्की सर, अविश्वास दाखवायचा नसतो कधी. मी यस म्हटलं तर यस, मी बाहेरच असेन तिथं. तिनं पायाला स्पर्श केला आणि ती पोलीस स्टेशनकडे गेली. एक अर्धा तासात तिचा सरांना फोन आला, सर मी पोहोचायच्या आधीच ते तिथं आलेले होते आणि मला बघताच त्यांची चुळबुळ सुरू झाली. मग इन्स्पेक्टरनी आत मला बोलवून घेतलं आणि ते म्हणायला लागले, निशाताई आपण एका गावचे आहोत, असं नाही वागायचं, आम्ही तुमचे भाऊंड आहोत, चुकला असेल तर थोबाडीत मारायचं, असं गोडगोड बोलायला लागले. सर मग काय केलंस? मग नाही दिली तक्रार, एक नंबर काम केलंस, आपल्याला विषय वाढवायचा नव्हता, त्यांची चूक त्यांना कळली बास, आणि तू पळाली नाहीस हे महत्वाचं. तिला खूप समाधान वाटलं. आणि पुढील 2 वर्षात छोट्या छोट्या मार्कानं किंवा कमी मार्कानं ती फेल झाली आणि जेव्हा नंतर पेढे घेऊन आली तेव्हा ती 3 पदावर एकदम सिलेक्ट झालेली होती, विक्री करणे, निरीक्षक, PSI आणि जेलर. तिनं परत सरांना विचारलं की यातलं कुठून कोणतं घेऊ सर? ते म्हणाले, बघ, खुदी को कर बुलंद इतना की हर तकदीर से पहले खुदा खुद पूछे, बोल बेंदे तेरी रजा क्या है. झालं ना? ती हो म्हणाली आणि पूर्ण विचार करून तिनं जेलरचं पद स्वीकारलं.
1: भीती ही डॉक्टर रमेश कुमार गवळी तथा कार्तिक संस्कृतीतात यांनी सांगितलेली कथा आपण ऐकलीत. श्रोतो, जिंदादिल शायर भाऊसाहेब पाटणकर यांचा 20 जून हा स्मृती दिवस.
2: दोस्त हो मैफिल आपुल्या रंगण्या जर का हवी, दोस्त हो मैफिल आपुल्या रंगण्या जर का हवी, आम्हा नको सौजन्य, तुमची जिंदा दिली नुसती हवी. ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, ऐसे जरी नक्कीच घेऊ तुमच्या मुखाने वाहवा, तीही अशी ज्या वाहवाला द्यावी आम्हीही वाहवा.
1: आपल्या शायरीनं अवघ्या मराठी रसिकांवर अधिराज्य करणारे भाऊसाहेब अर्थात वासुदेव वामन पाटणकर. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथं 29 डिसेंबर 1908 त्यांचा जन्म झाला. भाऊसाहेब पाटणकर यांचे वडील वेदपंडित होते. तो वारसा त्यांनी कायम ठेवून संस्कृत, मराठी, उर्दू आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं होतं. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून 1935 यवतमाळ इथं पाटणकर यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. वकिली व्यवसायात फौजदारी खटल्यांमध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावलौकिक मिळवला. वकिलीबरोबरच भाऊसाहेबांना शिकारीचीही आवड होती. नुसताच छंद होता असं नाही, तर जंगलातले पशु पक्षी यांचं निरीक्षण, त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करून पाटणकरांनी शिकार कथा लिहिल्या आणि त्याकाळी त्या मासिकात प्रकाशितही झाल्या होत्या. कालांतरानं कायदा बदलल्यामुळं पाटणकरांना शिकार बंद करावी लागली, शिकारीला कायद्यानं बंदी आली आणि दुर्दैवानं पाटणकरांच्या डोळ्यांची नजर कमजोर झाली.

0: त्यांच्या दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आणि काचबिंदू झाल्यामुळं वकिली सुद्धा सोडावी लागली आणि अचानक आयुष्याला कलाटणी मिळाल्यामुळं पाटणकर हतबल झाले. पूर्वीप्रमाणे आयुष्य जगणं शक्य नव्हतं. शस्त्रक्रिया झाली पण डोळ्यांची दृष्टी गेली होती, त्याचबरोबर वेदनाही गेल्या. मात्र संवेदना अधिक प्रखर झाल्या, त्यांचं आत्मबलही कायम होतं. त्यातूनच नवी दृष्टी उजेडात आली. शिकारीतला शेर आता शब्दांचा शेर झाला होता आणि रसिक घायाळ होत गेला. मराठी शायरी त्यांच्या बदललेल्या शेरामुळं लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होत होती. पाटणकरांना त्यांनी शायरी निवडण्याचं कारण विचारलं असता त्यांच्याच रुबाईचा आधार घेत ते सांगतात.
1: सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, सांगेल काही भव्य ऐसी शायरी माझी नव्हे, तू कवींचा मान तितुकी माझी पायरी नव्हे. आम्ही अरे साध्या चापुल्या जीवनास सम्मानितो, आम्ही तारे साध्या चापुल्या जीवनास सम्मानितो, सम्मानितो हासू तसे या आसवा सम्मानितो. जाणतो जाणतो अंती आम्हाला मातीचा आहे भायचे, जाणतो अंती आम्हाला मातीचा आहे भायचे, नाही तरी दुनियेत दुसरे काय असते भायचे. मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे, मानतो देवासही ना मानतो ऐसे नव्हे, मानतो इतकेच, मानतो इतकेच की तो आमचा कोणी नव्हे. आहो असे बेधुंद आमची धुंदी ही साधी नव्हे, आहो असे बेधुंद आमची धुंद ही साधी नव्हे, मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे, मेलो तरी वाटेल मेला दुसरा कुणी आम्ही नव्हे. शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे, शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे, कोण्या तरी जिंदा दिलांच्या दर्शना आलो इथे. प्राण साऱ्या मैफिलीचे यांनाच आम्ही मानतो, नुसतेच ना या मैफिलीचे अमुचे स्वतःचे मानतो.
0: भाऊसाहेब पाटणकरांच्या मते शायरी ही अनादी आहे. जीवनाची बेहोशी जिथं जिथं आहे तिथं तिथं शायरीच साकार होते. पाटणकरांनी आपल्या शायरीत जीवनातले जवळपास सगळेच विषय अगदी तन्मयतेने हाताळले आहेत. प्रेमाच्या बाबतीत त्यांचा एक शेर तर फारच लोकप्रिय आहे.
1: पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली, धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे, धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे, सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे.
0: गझलमध्ये नुसताच शृंगार किंवा विनोद असतो असं नाही, तर देशभक्तीची ही गझल पाटणकरांनी समर्थपणे जय हिंद आणि जय जवान या नावानं रचली आहे.
1: ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला, ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला, नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला. वीरतेची भारतीया ना कमी झाली कधी, वीरतेची भारतीया ना कमी झाली कधी, आमचा इतिहास नुसता इतिहास न झाला कधी. धर्माहुनी या श्रेष्ठापुल्या देशास जो या समजला, धर्माहुनी या श्रेष्ठापुल्या देशास जो या समजला, मानू आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला. जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला, जन्मला जो जो इथे तो वीर आहे जन्मला, अध्यात्म ही या भारताचा युद्धाता आहे जन्मला.
0: भाऊसाहेब पाटणकरांच्या मते शृंगार इत्यादी विषयावरील शायरीत कल्पनाविलास दिसतो, पण कवीची चिंतनशीलता आणि प्रगल्भतेचा प्रत्यय हा नेहमीच दार्शनिक जीवन मृत्यू या विषयात प्रतिबिंबित होतो. त्या विषयातल्या गांभीर्यतेला धक्का न लावता त्याचं वर्णन असं करायचं की ज्यानं तुमची चित्तवृत्ती उल्हसित होईल. म्हणून दार्शनिक जीवन मृत्यू या विषयातली शायरी ही पाटणकरांना

0: एक प्रिय होती।
1: मृत्यू अरे येतास जर का होऊनी साकार तू, मृत्यू अरे येतास जर का होऊनी साकार तू, सांगितले असते तुलाही कोण मी अन कोण तू। तुझ सवे लढण्यात काही शान असती वाटली, तुझ सवे लढण्यात काही शान असती वाटली, घरच्या घरी मरण्यात ऐसी लाज नसती वाटली। हे खरे की तूच असते अंती आम्हा मारले, हे खरे की तूच असते अंती आम्हा मारले, काय मोठे त्यात आहे देवाधिका तू मारले। नसता जराही खेद असतो ऐसे जरी मेलो तरी, नसता जराही खेद असतो ऐसे जरी मेलो तरी, लाभता बहुमान स्वर्गी वीरचक्राचा तरी, लाभता बहुमान स्वर्गी वीरचक्राचा तरी।
0: असे हे जिंदादिल मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर यांचं 20 जून 1997 ला निधन झालं। मराठी शायरीची ही मैफिल ऐन रंगात आली असताना त्यांनी मृत्यूला आपलंसं केलं। जाता जाता आपल्या शायरीविषयी ते सांगतात।
1: नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही, भगवन तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो आम्ही। शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती, शायरी अर्पून गेलो माझे जणू सर्वस्वती, दुनिया तुला विसरेल भगवन ना आम्हा विसरेल ती, दुनिया तुला विसरेल भगवन ना आम्हा विसरेल ती।
0: आजच्या कार्यक्रमात आता इथंच थांबूया। पुन्हा भेट मराठी साहित्य पत्रिका आविष्कार मध्ये येत्या शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता। नमस्कार।

0: श्रोतेहो, आपण ऐकत होता मराठी साहित्य पत्रिका आविष्कार. आज यामध्ये डॉक्टर रमेश कुमार गवळी यांची भीती ही कथा आपण ऐकली. निर्मिती सहाय्य होतं वैदेही कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
1: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
2: होऊ दे ना पूर्ण
1: आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: राधा एंटरप्राइजेस, उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार केमिकल सोल्युशन्स.
2: उद्योग, पोल्ट्री, स्विमिंग पूल, ETB प्लांट आणि प्लेटिंग साठी हायड्रोक्लोरिक ऍसिड ते TCCA 90.
1: इंडस्ट्रियल केमिकल्स पासून क्लिनिंग प्रॉडक्ट्स पर्यंत उत्पादन आणि पुरवठा दोन्ही एकाच ठिकाणी.
2: बल्क सप्लाय, वेळेवर पुरवठा आणि तांत्रिक मार्गदर्शन. कम्प्लीट केमिकल सोल्युशन.
1: राधा एंटरप्राइजेस, D15 जुनी MIDC स्वाती ऑइल मिल जवळ, सातारा.
2: संपर्क 78759 510.
3: 12th रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना.

0: श्रोते हो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवाड.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
3: नमस्कार.
2: आपण जेव्हा जेव्हा पण प्रेग्नन्सी बद्दल बोलतो त्यावेळेला अनेकदा असं आपण म्हणतो की प्रेग्नन्सी राहत नाही म्हणून ट्रीटमेंट देता येते, पण एकदा ती प्रेग्नन्सी राहिल्यानंतर ती प्रेग्नन्सी सस्टेन होण्यासाठी सुद्धा खूप गोष्टी कराव्या लागतात, आणि त्यातलाच एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे प्रेग्नन्सी मधला आहार. याबद्दल आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय.
3: प्रेग्नन्सीतल्या आहाराचं अनन्यसाधारण महत्व आहे. प्रेग्नन्सी राहिल्यापासून पार डिलिव्हरी पर्यंत आणि त्याच्याही पुढे जो लॅक्टेशनचा पार्ट आहे तिथेही महत्व आहे. बरेचदा यामध्ये ना आपल्याला तफावती आढळून येतात. प्रेग्नन्सी राहिली आहे आता हे पण खा हे पण खा हे पण खा असं घरचे मागे लागल्यामुळे ती प्रेग्नंट महिला काहीच खायला नाही म्हणते, किंवा तिला स्वतःलाच आहाराविषयीची माहिती नसते आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन मध्ये तिला काय आहार खायचा काय नाही खायचा हा सगळा गोंधळ होतो, आणि इथे गायनेकोलॉजिस्टचा रोल येतो. बेसिकली प्रेग्नन्सी ही तीन टप्प्यांमध्ये तीन तीन महिन्यांच्या फेजमध्ये डिव्हाइड केली जाते. यातले पहिले तीन महिने हे तुमच्या शरीराला त्या प्रेग्नन्सीची सवय होण्यासाठी असते आणि त्याच्यासाठी प्रॉपर डाएट. सो आयडियली प्रेग्नन्सीमध्ये स्मॉल फ्रिक्वेंट डाएट हा मी सजेस्ट करतो. आणि हा जो डाएट असतो स्मॉल फ्रिक्वेंट हा प्रेग्नन्सी मधलं एक्सेस ऑफ वॉमिटिंग सुद्धा थांबवायला मदत करतो आणि अनिमिया किंवा बॉडी पेन हे सगळे होऊ नये यासाठी पण महत्वाचा असतो.
2: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2. डॉक्टर चारुता, आपण बोलत होतो प्रेग्नन्सी मधल्या आहाराबद्दल, आता पुढचे जे सहा महिने आहेत त्याबद्दल आम्हाला सांगा.
3: प्रेग्नन्सीतल्या ज्या पाच महत्वाच्या सोनोग्राफी असतात त्यातली सातव्या महिन्याची सोनोग्राफी आणि नवव्या महिन्याची सोनोग्राफी, इथे बेसिकली बाळाच्या वजनाचा प्रश्न येतो. पण त्या सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत बाळाचं वजन तेव्हाच चांगलं भरेल जेव्हा त्या व्यक्तीनी आधी पहिले सहा महिने आहाराकडे पुरेसं लक्ष दिलं आहे.
2: ओके.
3: प्रेग्नन्सीतल्या गोळ्या या सप्लिमेंट साठी असतात, पण तुमचा जो आहार आहे ते तुमच्या आवडीनिवडीनुसार तुमच्या कामाच्या स्वरूपानुसार त्यामध्ये सगळे घटक असणं गरजेचं आहे. ते जर सगळं योग्य प्रमाणामध्ये असेल तर सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीत बाळाचं वजन हे नीट आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर जर आहार व्यवस्थित घेतला असेल तर प्रेग्नन्सी मधलं जे बीपी वाढ आहे ज्याला आम्ही PIH म्हणतो, प्रेग्नन्सी इंड्यूस्ड हायपरटेन्शन, आणि प्रेग्नन्सीतला डायबिटीज, या दोन्ही गोष्टी आपण टाळू शकतो. अर्थात या गोष्टी डिटेक्ट झाल्यावर आपण टाळू शकत नसतो. त्यामुळात प्रेग्नन्सीमध्ये होऊच नाही यासाठी प्रेग्नन्सी कळल्यापासून लगेचच योग्य ते आहारातले बदल घेतले पाहिजे आणि त्यासाठी डायटिशियन आणि गायनेकोलॉजिस्ट या दोघांनाही कन्सल्ट करायला हवं.
2: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2 866-91-67-67-2 866-91-67-67-2 पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती

0: दाम्पत्याच्या अपत्यप्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होता जोगळेकर हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:05 झाले. प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्वास हेल्थ केअर सांगली.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्रोता नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडकेसर आहेत आपल्यासोबत. डॉक्टर मडकेसर नमस्कार.
5: नमस्कार.
4: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो. आज मला तुम्हाला असं विचारायचंय की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात, ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता. तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का, आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना.
5: एक रुग्ण असाच 60 ओलांडलेला, पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती. आणि हा रुग्ण होता कसा, तर या रुग्णाला खोकला, ताप, दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या, म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती. जवळपास 14 उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता. क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस. आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून, आणि मग त्याला समजलं की नाही, आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा. आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा, आम्ही तो केला. आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का.
4: ओके.
5: तर काही नाही म्हणाले, काही पाळीव प्राणी, पक्षी, ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करता, काही नाही करत म्हणले. पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अरे हो, म्हणजे 5 त्यांची पिठाची गिरण होती.
4: अच्छा.
5: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही. पण त्याचा संबंध होता, कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं, त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते, पण गेली 5 करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
4: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934, 73-850-63-934, 7385-06-3934. सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
5: खरं तर काय आहे की या रुग्णाने जवळपास 14 क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या, जसं की खोकला, थोडासा दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहे, त्यामुळे एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो. क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियासिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये DLCO चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचंय की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता, तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जागं व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या, आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा, आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
4: श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा.

0: डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83850 63 934 83850 63 934 7385063934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता श्वास हेल्थ केअर सांगली हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 98 08.
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
5: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
6: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
3: 99 Avenue,
5: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
3: 99 Avenue, विकासनगर, सातारा. 97 97 92 99 99.
7: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
8: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
7: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
8: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
8: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
8: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006.
9: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
10: फसली.
11: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
12: जाणकार बना, सतर्क रहा.
13: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
14: ऍट 64 Avenue, 1 BHK 2 BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
13: साताऱ्याच्या 64 Avenue ची आता शेवटचीच 5वी विंग, बुकिंग सुरू.
15: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
16: बेतलेजर कधीची वाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
15: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
16: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
15: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
17: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
18: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
17: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या दोन्ही लहरींवर आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ॲपवर. सकाळचे

0: 14:10 प्रसारित करतोय ग्राहक केंद्रित कार्यक्रम पुणा गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणा गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुणा गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुणा गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुणा गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपण एका वेगळ्या प्रकारच्या बांगड्यांची माहिती आज घेणार आहोत. पुणा गाडगीळ आणि सन्स या लोकप्रिय सराफी पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांच्याकडून. सर, मागच्या भागात तुम्ही खिळाच्या बांगड्या पाटल्या, पैलू बांगड्या पाटल्या ह्याच्याविषयी माहिती दिली. आज आम्हाला होडी घाट बांगडी किंवा त्याची पाटली कशी असते याविषयी सांगा आणि त्याच्या वजनाविषयी आम्हाला सांगा.
4: बांगड्यांमध्ये आपण आता जसं होडी घाट तुम्ही म्हणताय, तर होडी म्हणजे साधारणपणे मध्य खोलगट आणि अर्धचंद्राकार तसाच काहीसा आकार बांगडीवरती असतो. साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटरचा तो होडीचा आकार असतो. परत मध्ये रव्याची रेख केली जाते, म्हणजे रवा म्हणजे फार बारीक बारीक जे कण असतात सोन्याचे ते सोल्डर करून रेख केले जाते. परत एकदा एक होडी केली जाते, परत कण केले जातात आणि असे होड्यांच्या आकाराचे गोलाकार हे सगळे पूर्ण बांगडीभर असतात. तो खोलगट जो आकार असतो तो साधारण 2-2 सेंटीमीटर असतो. प्रत्येक अंतरावरती मी सांगितलं असं रव्याचं हे केलेलं असतं. साधारणपणे एक बांगडी म्हणाल ती तर 12 ते 15 ग्रॅम मध्ये होते आणि त्याचीच पाटली त्याच्याच मॅचिंगची तर ती साधारणपणे 20 ग्रॅम पर्यंत होते. म्हणजे 2 पाटल्या 40 ग्रॅम, त्या 28 ते 50 ग्रॅमच्या 4 बांगड्या, साधारणपणे 80 ग्रॅम पर्यंत 2 पाटल्या आणि 4 बांगड्या होऊ शकतात. परत याच्यातही तुमच्या जिव्हाळ्याचा विषय मजुरी म्हणाल तर याच्यातही साधारण 4 ते 5% मजुरी असते. त्यामुळे ज्या आपण मागे 2 बांगड्या पाहिल्या आणि ही पाहिली तर या 3 बांगड्या स्त्रियांना जास्त जिव्हाळ्याचं, कारण याच्यात मजुरी कमी असते आणि दिसायलाही सुंदर दिसतात. त्याचं पॉलिश वगैरे वेगळ्या प्रकारे केलं जातं. याही बांगडीला बाजूनी जी काणस बांगडी असते ती सोल्डर केली जाते, त्याचं इलेव्हेशन दिसावं मधल्या डिझाईनचं याच्याकरता, आणि एक चांगलं डिझाईन त्याच्यामध्ये बनवू शकतो.
2: तुम्ही जेव्हा वर्णन करत होतात तेव्हा आमच्या डोळ्यासमोर आलं की कशी ती होडी घाटाची बांगडी असते आणि किंवा पाटली असते. हे झालं फक्त स्त्रियांच्या बांगड्यांविषयी, पण पुरुषांच्या बाबतीतही काहीतरी असेल, त्यांनाही काहीतरी हातात घालण्यासाठी प्रकार असेल.
4: अजून खूप प्रकार आहेत स्त्रियांच्या बांगड्यांचे, पण तुम्ही म्हणताय म्हणून पुरुषांचं एक मध्ये आपण करू.
2: बर,
4: तर पुरुषांकरता आपण कढी बनवतो.
2: बर,
4: सरदारजी कडं असतं. आता सरदारजी कड्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार येतात. एकतर नुसतंच उताराचं वरच्या बाजूनी गोलाकार केलेलं असतं, किंवा ते दोन्ही गोलाकार करताना मध्ये एक सेंटरला त्याला तो गोलाकार कट केला जातो, त्यामुळे एका बाजूला स्लोप, दुसऱ्या बाजूला स्लोप आणि मध्ये एक एज अशा प्रकारे केलं जातं. आणि जनरली ही कडी जी असतात ना ती हौसेनुसार पार अगदी 20 ग्रॅम पासून 200 ग्रॅम पर्यंत बनवली
2: जाते,
4: कारण ते एक क्रेज असते, ते स्टेटस असतं. त्यामुळे काही काही लोक तर 100, 150, 200 ग्रॅमची पण कढी बनवतात. तर ही सोन्याची कढी बनवणं बेसिकली हा चांदीतल्या दागिना आहे, पण आता तो सोन्यात घडवण्याचा रिवाज सुरू झालाय. तर याला पण मजुरी साधारणपणे 7-8% असते आणि हे हाय पॉलिश असतं, कारण की ते व्यवस्थित स्पार्कल होणं किंवा रिफ्लेक्ट होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याला ग्लॉस फिनिशच दिलं जातं. पण त्याच्यामध्ये जेव्हा तिरक्यामध्ये काही काही डिझाईन केली जातं ती मॅट फिनिशमध्ये करून त्याला जरा वेगळा उठाव आणला जाऊ शकतो.
2: अच्छा मोडक साहेब, होडी घाटाच्या सोन्याच्या बांगड्या, होडी घाटाच्या पाटल्या आणि पुरुषांसाठीचे सोन्याचे कडे या सगळ्यांची रंजक अशी माहिती आज तुम्ही आम्हाला दिलीत. आमच्या श्रोत्यांना ही माहिती नक्कीच आवडली असेल. इतकंच नाही तर आमच्या मैत्रिणी आपल्या पुणा गाडगीळ आणि सन्सच्या जवळच्या शोरूमला आजच नक्की भेट देतील असा मला विश्वास वाटतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुणा गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुणा गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुणा गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुणा गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि

0: फलटण.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता पुना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, आता एक निवेदन ऐकणार आहोत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत. श्रोते हो, 20 जून 2026 हा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जारी होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सन्माननीय उपस्थितीत पश्चिम बंगालमधील तारकेश्वर हुगली इथं हा हप्ता जारी होणार आहे. यामध्ये 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19,000 कोटी रुपयांचं थेट लाभ हस्तांतर केलं जाणार आहे. श्रोते हो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही जगातील सगळ्यात मोठ्या थेट लाभ हस्तांतरण आधारित उत्पन्न सहाय्य योजनांपैकी एक आहे. शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा बळकट करण्यासाठी भारत सरकारचा हा एक ऐतिहासिक पुढाकार आहे. ही योजना पूर्णपणे केंद्र सरकारद्वारे अर्थसहाय्यित आहे आणि देशातील जमीनधारक शेतकरी कुटुंबांना खात्रीशीर आणि वेळेवर आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवली जाते. श्रोते हो, पीएम किसान अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना वार्षिक ₹6,000 आर्थिक सहाय्य प्रत्येकी ₹2,000 तीन समान हप्त्यांमध्ये दिले जाते. हे सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये तंत्रज्ञानावर आधारित डीबीटी फ्रेमवर्कद्वारे हस्तांतरित केले जाते. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 22 हप्त्यांद्वारे 428 लाख कोटींहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. एकट्या 22व्या हप्त्याच्या 944 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झालाय, ज्यामध्ये 18,895 कोटींपेक्षा जास्त रक्कम समाविष्ट होती. या योजनेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल नियमांचं काटेकोर पालन. ज्या लाभार्थ्यांनी ई KYC पूर्ण केलंय आणि ज्यांची बँक खाती आधारशी जोडलेली आहेत त्यांना 100% पेमेंट केलं जाणार आहे. श्रोते हो, पीएम किसानच्या लाभार्थ्यांपैकी जवळजवळ 85% शेतकरी हे लहान आणि अल्पभूधारक आहेत, जे योजनेचे गरजू घटकांवरील लक्ष दर्शवते. लाभार्थी बेसमध्ये महिला शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे. किमान 4 लाभार्थ्यांमागे 1 महिला लाभार्थी आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्रातील लैंगिक समानतेप्रती सरकारची वचनबद्धता दिसून येते. या योजनेची पात्रता सर्व वहितियोग जमीन असलेल्या शेतकरी कुटुंबांपर्यंत विस्तारित आहे, ज्यामध्ये पती पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होतो. कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला याचा लाभ मिळतो. संस्थात्मक जमीनदार, आयकर भरणारे, लोकप्रतिनिधी आणि सरकारी कर्मचारी, खासगी प्रॅक्टिस करणारे व्यावसायिक, डॉक्टर, वकील इत्यादी, उच्च मूल्य पेन्शनधारक आणि अनिवासी भारतीय यांना या योजनेतून वगळण्यात आलंय, जेणेकरून गरजूंपर्यंतच लाभ पोहोचेल. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबद्दलचं एक निवेदन आपण ऐकलं.
2: आया खुशियों का पैगाम पीएम किसान,
3: पीएम किसान.
4: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9,44,00,000 से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
2: अन्नदाता का बढ़ता मान पीएम किसान.
5: यशोदा टेक्निकल कैंपस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
5: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97,66,86,68,37.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आमच्या मावशीला पित्ताचे खडे झालेत. ERCP साठी पुण्याला न्यायला सांगितले डॉक्टरांनी. खर्चही खूप आहे.
2: अहो ताई, तुम्ही पुण्या मुंबईचा विचार करताय कशाला? स्वादुपिंडाचे सर्व आजार, पित्ताशयातील खडे, यासाठी ERCP असू द्या नाहीतर इतर उपचार, या सगळ्या सुविधा आपल्या साताऱ्यात मीनाक्षी डायजेस्टिव्ह डिसीज सेंटर मध्ये उपलब्ध असताना दुसरीकडे जायचं कशाला? विश्वासाने तिथे जा आणि उपचार घ्या.
3: मीनाक्षी हॉस्पिटल, सातारा, कोरेगाव रोड, सातारा. संकेतस्थळ www.meenakshimultispeciality hospital.com.
4: अल्पावधीतच कराड वासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
5: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
4: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जाने आपली निकट भागवा,
5: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
4: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
5: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
4: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
6: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
7: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
6: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
7: CCTV कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
6: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
7: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
8: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
9: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊस कीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
8: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
9: संपर्क 83 29 72 94 98.
10: श्रोतेहो, आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz या ध्वनीधरीनं. श्रोतेहो, आज आहे 19 जून. आजचा दिवस एका अशा विषयावर बोलण्याचा आहे ज्यावर आपण सहसा मोकळेपणाने बोलत नाही. आज आहे युद्धातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिन. ऐकायला हा शब्द खूप मोठा आणि गंभीर वाटतो ना, पण सोप्या भाषेत जर सांगायचं तर जगात कुठेही जेव्हा युद्ध किंवा वाद होतात तेव्हा तिथल्या महिला आणि मुलांवर अन्याय होतो. लैंगिक हिंसाचाराचा वापर तिथं लोकांचं मनोधैर्य खचवण्यासाठी एक हत्यार म्हणून केला जातो. हे खूप चुकीचं आहे, नाही का? संयुक्त राष्ट्राने 2015 हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, कारण 19 जून 2008 पहिल्यांदाच एका मोठ्या ठरावाद्वारे जगाने हे मान्य केलं होतं की अशा प्रकारचा हिंसाचार हा केवळ गुन्हा नसून शांततेच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. मित्रांनो, युद्धाच्या बातम्या आपण TV बघतो, पण त्यामागील या वेदना सहसा समोर येत नाहीत. आजच्या दिवशी आपण अशा सर्व पीडितांच्या पाठीशी उभं राहूया, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवूया आणि समाजात त्यांना मानाचं स्थान देऊया, कारण शेवटी शांतता आणि आदर हा प्रत्येकाचा हक्क आहे. चला तर मग याच चांगल्या विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात करूया. तुम्ही ऐकत रहा आकाशवाणीचं सातारा केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत अनिल अरुण यांचं.

0: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
1: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
3: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
2: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
3: स्मार्ट क्लासरूम,
2: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15
2: 0 21 62 22 25 45.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
5: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
4: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
7: देत आहे 18 महिने मुदतीची
6: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
7: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
6: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
7: संपर्क 84082992.

0: 94 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
1: नियम आणि अटी लागू।
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात।
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच,
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते।
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा।
4: श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। कार्यक्रमात आता ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात। या गीतासाठी संगीत दशरथ पुजारी यांचं।

0: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स.

0: बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण. आमचं बाळाचं स्वप्न
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
5: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
6: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
5: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
7: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
8: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
7: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
8: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
7: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
8: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
7: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
8: डिजिटल क्लासरूम,
7: साइट विजिट,
8: ST पास,
7: हॉस्टेल.
8: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
7: मोबाईल 9960139915,
8: 0212-2225-45.
9: आदेशवर ज्वेलर्स, सुवर्ण अधिक मासाचा मान सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
10: आया खुशियों का पैगाम पीएम किसान, पीएम किसान.
11: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली, पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
10: अन्नदाता का बढ़ता मान, पीएम किसान.
12: श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, या गीतासाठी स्वर अशा भोसले यांचा.

0: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
1: अय्या, खरच? मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
0: आई, आता झाली का पंचायत?
2: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव.
3: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
2: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्णफुले चमकी महोत्सव पंचमुखी गणपती समोर सातारा आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स सम्राट गणपती चौक सातारा.
3: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
3: नियम अटी लागू.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे नवे नवे,
4: हेल्दी बाईट हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
3: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
7: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
3: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
7: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37. 99 Avenue,
3: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
7: 99 Avenue, विकास नगर सातारा. 97-97-92-99-99.
8: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
9: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
8: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
9: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
8: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ सातारा.
10: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
11: देत आहे 18 महिने मुदतीची
10: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
11: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
10: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
11: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
10: नियम आणि अटी लागू.
7: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक सातारा. 88-05-98-99-08.
7: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
3: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
2: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
12: आया खुशियों का पैगाम पीएम किसान,
13: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत सुधीर फडके यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना. या गीतासाठी संगीत दिले राम फटक यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11 वाजले आहेत. आता ऐकणार आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐकूया अनुराग गर्दे आणि अजय गर्दे यांच्या आवाजात.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: स्वप्नातल्या घराची, आवाक्यातल्या दराची, आता शेवटची 5वी विंग सुरू.
3: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
2: साताऱ्याच्या 64 अवेन्यूची आता शेवटचीच 5वी विंग बुकिंग सुरू.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 9021-28-45-70.
5: बेतलेजर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
4: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार. सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
5: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
4: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये

0: प्लेसमेंट,
1: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इंस्ट्रूमेंटेशन एंड कंट्रोल इंजीनियरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, ऑटोमेशन एंड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स एंड टेलीकम्युनिकेशन, कंप्यूटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
4: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
3: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकड भागवा,
4: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
3: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
4: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तूत.
3: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.

0: सोन्याचा कळस या नाटकामधील मामा वरेरकर यांची पदरचना आपण ऐकली बापूराव पेंढारकर यांच्या आवाजात. श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल

0: मॅनेजमेंट अँड केटरिंग,
1: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
1: संपर्क 83 29 72 94 98.
2: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
3: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट,
2: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
3: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
2: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
3: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे,
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
8: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
9: प्रिये, मी तुझ्यासाठी चंद्र तारे देखील तोडून आणीन.
10: अय्या, खरच मी लाजले बर. ते राहू दे, आधी अंगठी आणि चमकी करा.
9: आई, आता झाली का पंचायत?
11: नाही, कारण सुरू झाला आहे श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव.
12: महोत्सवातील 101 नक्षीदार दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 40% सूट.
11: श्री वर्धमान एनएक्सचा अंगठी कर्ण फुले चमकी महोत्सव, पंचमुखी गणपती समोर सातारा, आणि श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, सम्राट गणपती चौक, सातारा.
12: तेव्हा श्री वर्धमान एनएक्स मधून खरेदी करा, प्रियेला खुश करा.
11: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण सोन्याचे करतात सोने क्षणांचे.
12: नियम अटी लागू.
13: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
14: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
13: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
14: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
13: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
15: श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील हे गीत.

श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता हे पारंपरिक गीत ऐकणार आहोत मधुकर पाठक यांच्या संगीत नियोजनात. या गीतासाठी स्वर परशुराम तैवाडे यांचा

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 11:30 वाजलेत. आता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकणार आहोत. श्रोते हो, 90 हे हिंदी चित्रपट संगीताचा सुवर्ण काळ मानलं जातं. या काळातली गाणी, त्यांचं मधुर संगीत आणि त्यामागची भावुक कथा आजही लोकांच्या ओठावर आहे. आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 90 दशकातील सगळ्यात गाजलेली गाणी.

श्रोते हो, ही धून आठवतीये का? ही धून त्यावेळेस काही लोकांच्या काळजाचा थेट विषय होती. श्रोते हो, 90 दशकातील गाणी आणि आजची गाणी याच्यामध्ये भरपूर फरक आहे. संगीत निर्मिती, गीत लेखन आणि रिलीज होण्याच्या पद्धतीचा हा फरक आहे. 90 दशक हे गोड अर्थपूर्ण गीतांसाठी ओळखलं जायचं. या काळातल्या गाण्यांमध्ये गांभीर्य, प्रेम, विरह आणि मानवी भावनांचा उत्कट आविष्कार असायचा. गाण्यांमध्ये हार्मोनियम, व्हायोलिन, बासरी, गिटार अशा अस्सल वाद्यांचा वापर जास्त असायचा, जेणेकरून संगीत अतिशय कर्णमधुर होईल. श्रोते हो, आजच्या या आपल्या कार्यक्रमात ऐकणार आहोत अशीच सुपरहिट गाणी. सुरुवातीचं गीत ऐकूया, रहना है तेरे दिल में या चित्रपटातलं समीर यांचं. या गीतासाठी स्वर सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांचा.

आजच्या आपल्या या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया डोली सजा की रखना या चित्रपटातलं मेहबूब यांचं. ए आर रेहमान यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलंय एम जे श्रीकुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी.

श्रोते हो, यानंतर ऐकूया दिल ही दिल में या चित्रपटातील गीत अभिजित यांच्या आवाजात. मेहबूब यांचं गीत संगीतबद्ध केलंय ए आर रेहमान यांनी.

श्रोते हो, ही गाणी ऐकली ना की आपण त्या काळात असं काही रमून जातो की या काळात परत यायला काही मागत नाही. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत दिल हे तुम्हारा या चित्रपटातील गीत समीर यांचं. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायले अलका याग्निक आणि कुमार सानू, त्याचबरोबर उदित नारायण यांनी.

श्रोते हो, या गीतांची यादी एवढी मोठी आहे की नाही की लावून संपणार नाहीये आणि मन काही भरणार नाहीये, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया रण या चित्रपटातलं समीर यांचं. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलंय अलका याग्निक आणि कुमार सानू यांनी.

आणि आता कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकणार आहोत श्रोते हो, दिल मांगे मोर या चित्रपटातलं गायलं सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी, समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली हिमेश रेशमिया यांनी.

श्रोते हो, ही गाणी मनाला शांत करणारी होती, आठवणीत राहणारी होती, थेट ठेका धरायला लावणारी होती आणि कानांना आकर्षित करणारी होती. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोते हो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर विविध भारतीचे विविध रंगी कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

मित्रमैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख रहा आणि आनंदी रहा.

0: करण्यासाठी 1-8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल. कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7-8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
1: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचं आहे बरं?
0: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही. कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखी वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉझ कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी. म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 1-10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
1: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
0: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं. म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच 1 तास जर शक्य नसेल तर थोडासा 1/2 तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम, ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हणून मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच. जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात. आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे. आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.

0: मैत्रिणींनू डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू

0: अगदी जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही, पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण अडवान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसनं आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हा, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो, ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरेल. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसं नाडी शोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाच्या असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळे आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर

0: ग्लँडकडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो जे निरोगी असो किंवा आजारी तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील वॉरियर असतील तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके

वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला. मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्याकाळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे. त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती. वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बर का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बर का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटेवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो.

प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

0: घोडा।
1: हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते, हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं। लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची। वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो। संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो। या ऐतिहासिक ठेव्याच्या सानिध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे। हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो। गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत। हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे।

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरंच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावं असं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

मैत्रिणींनो, आताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाची सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली.

नंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलिपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं.
बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर

0: धावत असून सहा ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएन एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: कैसे लिखते होंगे जरा विचार करते हैं. तब तक सुनते हैं ये अगला गीत जो बड़ा सुंदर सा है, दोस्ती फिल्म से है ना. मोहम्मद रफी की आवाज है, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत है, मजरूर सुल्तानपुरी के बोल हैं. पर इस सब के साथ में आप बताइएगा मजरूर सुल्तानपुरी की कौन सी रचना है जो आपको मजबूर कर देती है बस पर बस ही उनको सुनने के लिए या उनको समझने के लिए. जरूर से बताइएगा. तब तक सुनते हैं ये वाला गीत.

0: पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है. इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या

ब्रिक्स सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: च्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजलेत. आता वृत्तविशेष.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण या

0: पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू, या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनावरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारण अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल.

0: त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं. जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहेत आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोतेहो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या केएम रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जातात. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता

0: आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षण असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण ह्याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

0: श्रोते हो वृत्त विशेष. हा कार्यक्रम आपण ऐकलात.
1: श्रोते हो नमस्कार. 103.9 एकमेगा हर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. आता प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 28 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 19 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. धरणी मातेचं फेडू ऋण करून मृद जलसंधारण. सुविचार पुन्हा एकदा. धरणी मातेचं फेडू ऋण करून मृद जलसंधारण, हा होता आजचा सुविचार.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या सन्माननीय उपस्थितीत पश्चिम बंगालमधील तारकेश्वर हुगली इथं 20 जून 2026 रोजी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जारी होईल. थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीनं 9.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19,000 कोटी रुपयांचं थेट लाभ हस्तांतरण केलं जाईल.
0: मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत वर्षभरासाठी फुलशेती नियोजन याविषयी. मुक्काम सांगवी पोस्ट भोसे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विद्या प्रताप निकम यांची श्रेया गोलेवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, आपण शेती करताना बऱ्याच प्रकारची पिकं घेतो आणि त्यामध्ये फुलशेतीसुद्धा बरेचसे शेतकरी करतात. फुलशेतीचं इतर पिकापेक्षा महत्वाचं आहे, कारण का की फुलशेतीमध्ये आपल्याला वर्षभर पैशाची शाश्वती असते किंवा वर्षभर आपण या फुलशेतीचं जर योग्य व्यवस्थापन केलं, योग्य नियोजन केलं, तर आपल्याला वर्षभर हातात खेळतं भांडवल राहू शकतं. आणि सध्या बाजारात मागणी रोजच्या रोज आहे. काही समारंभ सण समारंभ असतात त्याला सुद्धा डेकोरेशनला फुलांची मागणी ही भरपूर आहे. त्यामध्ये शेवंती म्हणा, गुलाब म्हणा, गुलछडी, ग्लॅडिओ यासारख्या फुलांची मागणी भरपूर आहे. त्यामुळे बरेचसे शेतकरी आपल्याकडे ह्या फुलशेतीमध्ये या फुलांची निवड करतायत. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्याकडे कोरेगाव तालुक्यातल्या सांगवी गावच्या आत्मनिर्भर महिला शेतकरी आलेल्या आहेत, विद्या निकम. आणि त्यांची फुलशेती आहे. 2008 पासून त्यांनी गुलछडीसारखं फुलांचं उत्पादन चांगल्या पद्धतीनं घेत आहेत. कशा पद्धतीनं हे उत्पादन घेत आहेत, काय काय त्यांना अडचणी आल्या, त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना ही फुलशेती फायदेशीर ठरली, हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार मॅडम.
1: फुलशेतीची सुरुवात तुमची 2008 पासून झाली, तेव्हा तुमच्या शेतीची परिस्थिती कशा पद्धतीनं होती, शेतीमध्ये काय काय पिकं होती?
2: आलं आणि ऊस आणि फुलशेती करताना ग्लॅडिओ आणि गुलछडी अशी दोन फुलशेतीमध्ये सुरुवातीला केलं.
1: बरं, आता तुमच्या माहेरी वगैरे याची फुलशेतीची काही परंपरा होती का किंवा शेतीची परंपरा होती का?
2: माहेरी शेतीची परंपरा होती, परंतु जॉईंट फॅमिली असल्यामुळे शेतीत जायचा कधी चान्सच मिळाला नाही.
1: बरं, म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची शेतीची सुरुवात ही सासरी आल्यानंतर झाली.
2: हो,
1: बरं. मग सुरुवातीला ज्या वेळेला या शेतीमध्ये तुमचा सहभाग निश्चित झाला किंवा तुम्ही या शेतीमध्ये सहभाग घ्यायला लागला, त्यावेळेला तुम्ही काय काय बदल केले किंवा कशा पद्धतीने या शेतीची तुमची सुरुवात झाली?
2: तसं म्हणायला गेलं तर मला म्हणजे शेतीतलं काहीच येत नव्हतं, पण माझे मिस्टर शेती करायचे.
1: बर,
2: त्यामुळं ठरवलं काही केलं तरी ह्यांच्यासाठी करायचं, शिकायचं. खूप त्रास झाला सुरुवातीला, पटपट यायचं नाही काम करायला काय, पण मी घड्याळ्याच्या काट्यावर परत करायला शिकले की बाबा ह्या कामाला आता मला 1 तास लागला तर पुढच्या वेळेला 10 मिनिटं कशी कमी होतील, 15 मिनिटं कमी कशी होतील, असा मी माझा स्टॅमिना वाढवला आणि मी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले.
1: बरोबर, म्हणजे घरातलं करून आपल्याला शेतीकडे वेळ द्यायचा आहे, तुम्ही ठरवलं आणि सुरुवात केली.
2: हो,
1: आता सुरुवात करताना काय काय बदल केले किंवा कशापासून सुरुवात केली तुम्ही?
2: सुरुवातीला मॅडम ग्लॅडिओचं पीक घेतलं आपण.
1: बरं,
2: हा ग्लॅडिओ मध्ये पीक घेतल्यावर 5-6 वर्ष ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं, पण पुढं पुढं जसं जाईल तसं मजुरांची समस्या जाणवायला लागले. हे काम आपण एकटं तर करू शकत नाही. सकाळी फुलं काढायची उन्हाच्या अगोदर, त्याची पण स्टीक असायची. व्हाईट मध्ये घेतलं का, व्हाईट मध्ये का निवडलं तर का तर त्याच्यावर पुन्हा मशीनवर त्याला कलर करू शकतोय. वेगवेगळे एका स्टिकला 2-3 कलर येऊ शकतात ना वेगवेगळ्या फुलांना.

0: मजुरांची समस्या आले, परत कूल स्टोरेजला रेस्ट पिरियडसाठी 3 महिने कंद ठेवायला लागत होता. मग तो 3 महिने ठेवायचा, तो 22-3 मध्ये प्रक्रिया करायची, काढल्यावर सावलीमध्ये सुकवायचा, 3 महिने रेस्ट पिरियडला ठेवायचा, नंतर त्याचं कॅल्क्युलेशन करून ते आपल्याला गणपतीला पाहिजे, दिवाळीला पाहिजे, त्यानुसार लावायचं. मग सुरुवातीला चांगली म्हणजे पोतं ठेवलं तर एक घमेलं बरं, टब्बर खराब व्हायचे कंद त्याच्यातले, पण परत परत अर्ध पोतं पाऊन पोतं असं व्हायला लागलं,
1: नुकसान
0: व्हायला लागलं. मग ठरलेलं जेवढी आपण जमीन ठेवली लावायसाठी तेवढं भागायचं नाही तेवढ्या कंदामध्ये, आणि खूप कमी लोक करायचे हे, कारण त्याच्यामध्ये कष्ट जास्त, सातत्य पाहिजे.
1: बरोबर.
0: मग कमी लोक, मग आयत्या वेळेला कंद मिळायचे नाहीत, मग काही तसे राहायचे. मग परत निर्णय घेतला, नको आपल्याला असं पीक निवडायचं की जे कूल स्टोरेजला नाही ठेवलं पाहिजे, जे घरी रेस्ट पिरियडसाठी सुद्धा आपण ठेवलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये शोध घेतल्यावर लक्षात आलं की बाबा रे, गुलछडी हे आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार, एक तोडायची आणि एक स्टिकची. तोडायची म्हटलं तर लेबर समस्या फिरून,
1: बरोबर,
0: मग परत स्टिकची की स्टिकला जरा त्याच्यापेक्षा थोडस कमी लेबर लागतं, पण सगळ्याला कष्ट तेवढेच,
1: बरोबर,
0: म्हणजे सावलीत सुकवणं, प्रक्रिया करणं. मग असं ते 2008 पासून चालू,
1: तुम्ही गुलछडीची सुरुवात केली. आता ह्याचं सुद्धा कसं आहे की कंदाची निवड करणं, मग ह्या कंदाची निवड करताना कशा पद्धतीने करता?
0: कंदाची निवड करताना सिलेक्टेड कंद, एक साधारण गठ्ठू असतो आपल्या उंजळी एवढा, त्याच्यातून सिलेक्टेड 3, 4, 2 असे कंद निघतात, जे आपल्याला सिलेक्टेड पाहिजेत तेवढेच काढून घ्यायचे, बाकी सगळे न वापरातले.
1: बर, पण आता हे कुठं उपलब्ध होतात, म्हणजे तुम्ही स्वतः तयार करता का कुठल्या शेतकऱ्यांच्याकडून?
0: पहिल्यांदा सुरुवात 2008 केली, त्यावेळेला मी विकत घेतले, नंतर माझे मीच तयार करते. स्वतःचे स्वतः तयार केले तर त्याची साईज मेंटेन राहते, आपल्याला जेवढे पाहिजे त्यानुसार आपल्याला खतं वगैरे फवारण्या करता येतात.
1: बर बर. आता हे स्वतः तयार करायचं म्हणजे कशा पद्धतीने करायचं? आता सुरुवातीला तर तुम्ही विकत आणलं, पण त्याच्यानंतर तुम्ही स्वतःची निर्मिती केली, स्वतःची कंद निर्मिती केली, मग त्याला काही विशेष काळजी घ्यायला लागते?
0: हो, लागते ना, की रानाची मशागत आली, त्याला शेण खत आलं, कोंबडी खत आलं, लागणीच्या अगोदरची खत आली, लागणीनंतर परत महिन्यानंतर एक खत, आणि परत 1.5 महिन्यानंतर ड्रीपची खत चालू राहतात. आणि कंद काढायच्या अगोदर साधारण 10 महिन्याचं हे पीक असतं, मग कंद आपला जरी मे मध्ये लावला तरी आपण फेब्रुवारी मार्च पर्यंत पीक घेऊ शकतो. नंतर मार्च मध्ये कंद फुगायसाठी किंवा त्याच्या आकारमान योग्य होण्यासाठी आपण त्याला तशी ड्रीपची खत सोडून देतो, म्हणजे ते आणि रेस्ट पिरियड मध्ये 1-1.5 महिना तसेच जमिनीमध्ये ठेवायचं, आणि नंतर परत कंद काढून घ्यायचा.
1: बर, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही कंद तयार करता. आता हे जे कंद तुम्ही विकत आणता किंवा तयार करता, हे लागवडीच्या पूर्वी काही जमिनीची मशागत करायला लागते का?
0: हो हो, लागते. नांगरणी आली, रोटर आला, परत बेड सोडणं आलं.
1: बर बर.
0: मग मी 4 फुटाचे बेड सोडते.
1: बर.
0: दोन्ही ओळीमधलं 1 फूट अंतर असतं, आणि एका बेडवर 2 ओळी लावल्या जातात, असं काही नाही ते की झिकझॅक लावायचं काय, पॅरलर समांतर लावलं ना समोरासमोर कंद तरी काही अडचण नाहीये. मग ते तसं लावतो, आणि दोन्ही कंदामधलं साधारण 1 टीचभर अंतर असतं, म्हणजे एकरी साधारण 40,000 आपल्याला कंद लागतो.
1: बर, तुमचं क्षेत्र किती आहे?
0: यंदा 1.5-2 एकर आहे.
1: बर,
0: पण
1: गुलछडी.
0: हा, गुलछडी वेगवेगळ्या टप्प्यातलं.
1: बरोबर.
0: हा, सीझन वाईज घेतलेलं.
1: बरोबर आहे. हा, आता तुम्ही सांगत होता की ते बेडवर लावतो.
0: बेडवर ड्रीप, आणि त्याला मंचिंग वगैरे काही नाहीये.
1: बर,
0: फक्त ड्रीपवर लावायचं. सुरुवातीला खत टाकायची,
1: हा,
0: लागण करून घ्यायची, 1 महिन्यानंतर पहिली भांगलण, 1 महिन्याच्या अगोदर 3 आठवडं पहिली भांगलण करायची, आणि परत खत टाकायची.
1: बर,
0: ती हलवून घ्यायची, आणि त्याच्यानंतर 1.5-2 महिन्यानंतर आपण ड्रीपची खत चालू करतो.
1: बर,
0: त्याच्यामध्ये 2 तोडे घेतले जातात, म्हणजे सीझन वाईज. पहिला जरी 1-40,000 कंद लावला असला आपण, तरी पण आपल्याला 25-28,000 स्टिक निघते.
1: बर.
0: हा, आपली कंदाची साईज, वातावरण, सगळ्याचा त्याच्यावर परिणाम होतो. मग 1-25-28,000 स्टिक निघाल्यावर परत आपला दुसरा फ्लश साधारण 1.5 महिन्यानंतर चालू होतो.
1: बर.
0: हा, मग ते एका कंदाला परतचा फ्लश आहे, त्याला साधारण 3-2 कुणाला 4 अशा स्टिक
1: निघू शकता. बर, आता तुम्ही सांगितलं की लागवडीपासून खतांचं व्यवस्थापन करताय, कोणकोणती खतं वापरता?

0: आणि कशा प्रमाणात वापरतात आणि किती कालावधीच्या दरम्यान वापरता?
1: लागणीच्या अगोदर रान तयार केल्यावर म्हणजे नांगरट झाल्यावर शेणखत आणि कोंबडी खत
0: बर
1: हे दोन्ही टाकायचं, रोटर मारायचे, बेड सोडायचे. बेड सोडले की परत कंदाची लागण, ड्रीप हंतरून कंदाची लागण करायची. कंदाची लागण झाली की एका महिन्यानं पहिली भांगलण करायची आणि 24-24 DAP पोटॅश आणि सूक्ष्म
0: अन्नद्रव्य
1: ही खतं टाकून घ्यायची मधून. मग ही खतं टाकल्यानंतर मी काय करते, कोळप्याच्या साह्यानं दोन्ही ह्याच्यामध्ये अंतर असतं लाईन मध्ये, कोळप्याच्या साह्यानं कमी लेबर मध्ये होतं ते. हा, मग ते कोळप मध्ये चालवते, परत ड्रीप लाईन वर घ्यायची आणि मग दीड महिन्यानंतर साधारण, जे लागवडीपासून दीड महिन्यानंतर, एका महिन्यात पहिली खतं पडतात, 15 दिवस जाऊन द्यायचे, नंतर ड्रीपची खतं चालू होतात.
0: बर, म्हणजे ड्रीप मधनं जी पाण्यामध्ये सोल्युबल आहेत अशा पद्धतीने
1: वॉटर सोल्युबल.
0: बर, मग तुम्ही आता जसं सेंद्रिय खतांचा वापर करता तसं रासायनिक खतांचा पण वापर करता का, पूर्णपणे सेंद्रिय खत?
1: नाही नाही, दोन्ही मिक्स. स्लरी तयार करते, अधून मधून स्लरी टाकायची, कधी रासायनिक खतं, कधी स्लरी, म्हणजे ड्रीपची खतं, कधी स्लरी, अशी साधारण एका पिकाला दोन वेळा मी स्लरी टाकते.
0: बर, स्लरी तुम्ही तयार करता?
1: हो, घरी बॅलर मध्ये करते.
0: कशा पद्धतीने करता?
1: शेणखत, गोमूत्र, गुळ, डाळीचं पीठ, ज्या रानात स्लरी टाकायची त्या रानातलं माती आणि असं रोज सकाळ संध्याकाळ एकाच सर्कलमध्ये ते ढवळायचं, ताक असतं.
0: बरोबर.
1: हा, सावलीला तो बॅलर वटवायचा आणि साधारण 4-5 दिवसानंतर मी तो टाकते. मग टाकताना सुद्धा ड्रीप मध्ये टाकायचं म्हटलं, गाळायचं म्हटलं, म्हणजे तशी अजून सिस्टीम नाहीये मी बसवलेली, टँक वगैरे असं केलं. मग सगळ्यात सोपी आयडिया, बादलीत घेऊन टाकायचं, थोडस 1-2 लेबर जास्त लागतं पण ते तसं करायचं.
0: कारण तसं म्हटलं तर तुमचं क्षेत्र हे बऱ्यापैकी आहे, त्याला प्रत्येकालाच हे सगळं खतांचं व्यवस्थापन करणं महत्वाचं असतं. आता याच्या बरोबरच पाण्याची पण व्यवस्था करणं महत्वाचं आहे, तुम्ही ड्रीप मध्ये म्हटलंय, पण अशा पद्धतीने पाण्याचा स्रोत तुमच्याकडे काय आहे आणि कशा पद्धतीने हे पाण्याचं व्यवस्थापन केलं?
1: आपलं सगळं विहीर पाईपलाईन आहे.
0: बरं,
1: वीर पाईपलाईन असल्यामुळं वापशावर कायम रान ठेवायचं,
0: हे महत्वाचं.
1: हा, वापशावर रान असलं की मग काही त्रास नाही, व्यवस्थित, म्हणजे दर 2 दिवसाला ठराविक तास ती मोटर चालू करायची, ते हे करायचं वापशावर रान कायम.
0: म्हणजे पाण्याची उपलब्धता तुमच्याकडे चांगली आहे, कारण पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय तसं म्हणलं तर फुलांचं शेती हे नाही होत, त्याला पाण्याची आवश्यकता जास्त लागते. आता ज्या वेळेला तुम्ही हे खतांचं व्यवस्थापन करताय, पाण्याचं व्यवस्थापन करताय, तर मग ज्या वेळेला वाढीच्या अवस्था असतात त्यावेळेला उत्पादन आपलं चांगलं यावं, चांगल्या गुणवत्तेचं यावं, याच्यासाठी आणखीन काय काळजी घेतली जाते?
1: उत्पादन चांगलं येण्यासाठी मायक्रो न्यूट्रिनचे कॅन मिळते 5 लिटरमध्ये.
0: बरं,
1: आणि दुसरं म्हणजे मिस्टर तयार करतात ते बॅलरमध्ये एकदम करून ठेवतात, मग ते दरवेळेला ड्रीप मधनं देताना ते रासायनिक बरोबर दिलं ना तरी त्याची गुणवत्ता कमी होत नाही. रासायनिक खत किंवा नुसतं ते दोन्ही ड्रीपद्वारे सोडून दिलं जातं.
0: बरं, म्हणजे याच्यामुळं फुलांची गुणवत्ता चांगली येते.
1: हो हो.
0: बर, मग आता साधारण एका रोपाला किती काड्या मिळतात?
1: तुम्ही सिलेक्टेड कंद घेतले तर पहिल्या लॉटमध्ये 1-40 हजार जरी कंद लागला तरी तुमचे 25-28 हजार स्टिक येते पहिल्या लॉटला. आणि नंतर 1.5 महिन्याचा पिरियड मधला जातो त्याची वाढीचे इतर कंदा, म्हणजे बाजूच्या कंदांची अवस्था, आणि त्याच्यानंतर मग तुमचं चालू राहतं ते मार्च एप्रिल पर्यंत. मग कुणाला 2 येतात, कुणाला 3 येतात, कोण एकावरच थांबतं, असं होतं.
0: म्हणजे एका कंदाला साधारण 1-4 अशा काड्या येऊ शकतात.
1: हो, येऊ शकतात 1-10 महिन्याच्या पिरियड मध्ये.
0: बरं बरं, याला काही तारखाटी वगैरे लावायला लागते आधाराला?
1: नाही, ओपनवर याला काही नाही.
0: बर, हवामानाचा किती परिणाम होतो याच्यावर आजूबाजूच्या?
1: होतो.
0: आणि कशा पद्धतीनं त्याच्यावर उपाय केलेत?
1: गेल्या वर्षी तसा परिणाम झाला, ह्याच्या अगोदर झाला नव्हता पण गेल्या वर्षी झाला, ते पण गणपतीच्या सीझन मध्ये पाऊस असतो आणि स्टिक आहे ना ज्याला फुलं येतात ती असे मधले येत ना काळी फुलं पडायला लागली.
0: बर,
1: मग त्याला फवारणी, कीटकनाशक, बुरशीनाशक त्याच्या फवारण्या घेतल्या
0: जातात. आता तुम्ही सेंद्रिय आणि रासायनिक दोन्ही खतांचा संतुलित वापर करताय, तरी सुद्धा काही कीड रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो?
1: हो, होतो.
0: कुठल्या कुठल्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो?
1: थ्रिप्स होतो, निमॅटोड होतो.
0: बर,
1: हा, मग थ्रिप्स

0: झाला की तुम्हाला ते पहिल्या स्टेज मध्ये असेल तर ते कंट्रोल होतं.
1: बरोबर.
0: निमॅटोड सुद्धा जर सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं तर ते कंट्रोल होतं, नाहीतर एक वर्ष आहे ना म्हणजे 2008-09-10 पिरियड असेल त्यावेळेला पावणेकर लावलेलं ते सगळं निमॅटोडनं गेलं. सुरुवातीला लवकर लक्षात आलं नाही, पण आता म्हणजे कसं एक जरी असलं तरी लगेच मग लक्षात येतं, ते उपटून बघितलं जातं गाठीत का मुळावर.
1: मग त्याच्यासाठी काय उपाययोजना करता?
0: हो, थ्रिप्स असेल तर फवारणी घेतली जाते, निमॅटोड असेल तर ड्रीप मधून औषधं सोडली जातात.
1: हे खरं तर निरीक्षण असणं महत्वाचं आहे की कुठं थ्रिप दिसतोय का निमॅटोड दिसतोय. मग हे कीड रोग येऊ नये म्हणून काही बीज प्रक्रियेसारखं काही करताय का कंदावर?
0: हो हो, हो. लागणीच्या वेळेलाच कीटकनाशक, बुरशीनाशक आणि ह्युमिक याची प्रक्रिया करूनच लागण केली जाते. तसं नाही आणि येऊ नये याच्यासाठी महिन्यातून 2-3-4 अशा फवारण्या घ्याव्याच लागतात.
1: बरं, म्हणजे ही बीज प्रक्रिया केली म्हणजे कीड रोगांचा थोडासा प्रादुर्भाव आपल्याला आधीपासूनच कमी करता येऊ शकतो. आता तुम्ही हे गुलछडीचं उत्पादन घेताय, वर्षभरासाठी आपल्या हातात तर पैसा खेळता राहावा याच्यासाठी हे फुलशेतीचं नियोजन तुम्ही करताय. मग हे नियोजन करताना आपल्याला आता गणपती म्हणा, दिवाळी म्हणा, नवरात्र म्हणा किंवा काही एरवीचे जे काही लग्न समारंभ असतात त्यामध्ये तुम्हाला हे फुलांचं पुरवठा करायला लागतो, मग त्या दृष्टीनं वर्षभरासाठी नियोजन करताना काय काय गोष्टी लक्षात घेता?
0: लागवडी ते आपली काढणी ह्याच्यामधलं अंतर ह्याचं कॅल्क्युलेशन करून ते लागण केली जाते.
1: बरोबर.
0: जर त्याचं गणपतीमध्ये कसं होतं, तो गणपतीचा पिरियड 10-11 दिवसाचा असतो.
1: बरोबर.
0: शेवटचे 4-5 दिवस तुमच्या फुलाला मार्केट राहत नाही गणपती उठायच्या अगोदर. मग गणपती बसायच्या अगोदर 4-5 दिवस आपला माल बाजारात आला पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणजे भरण्याचा तोडा हा गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी असा आला तर तुमचं व्यवस्थित म्हणजे पैसे किंवा दर ती पण आता लोक करायला लागलेत भरपूर, त्यामुळं जरा थोडस सुरुवातीला खूप प्रॉफिट होत होता.
1: पण आता कसं आहे तसं बाजारपेठेत मागणी पण वाढतीये.
0: हो, वाढती वाढती.
1: मग आता हे लागवड कशा पद्धतीने करताय वर्षभरासाठी, म्हणजे केव्हा लागवड केल्यानंतर केव्हा तुम्हाला उत्पादन मिळतं?
0: साधारण मे जूनला लागण केली तर ते गणपतीला बरोबर चालू होतात. नंतर जूनची केलेली नवरात्रीत आणि जुलैची लागण केलेली दिवाळीला. हा, असं होतं. साधारण 85 दिवसामध्ये म्हणजे मी जे लावते जसे कंद घेते, खत मातीचं नियोजन करते त्यानुसार माझी 83-85 दिवशी मार्केटला स्टिक चालू होते.
1: बरं बरं. हो. आणि जसं बाजारपेठेत मागणी किंवा पुढचा सीझन लक्षात घेऊन ती लागवड करणं,
0: लग्न सराय किती,
1: बरोबर,
0: सण उत्सव म्हणजे त्याचा पिरियड किती राहतोय, साधारण दिवाळीचा पिरियड 4 दिवसावय, 3 दिवसावय का 5 दिवसाव दिवाळी, त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून
1: त्याचं नियोजन केलं जातं. बर, मग या गुलछडी शिवाय तुम्ही आणखीन काही करताय का लागवड?
0: 2-3 वर्ष झालं शेवंतीचं पीक घेतो.
1: बर, त्याच्या जोडीला.
0: हा, त्याच्या जोडीला.
1: बर बर. आता हे गुलछडीचं किंवा कुठलंही पीक म्हटलं तरी तसं ते नाजूक आहे, त्याचा तोडा व्यवस्थित करणं हे खूप महत्वाचं आहे. मग तोडा करताना एकतर पहिला तोडा केव्हा येतो आणि तोडा करताना कशा पद्धतीनं काळजी घेतली जाते की ते व्यवस्थित गेलं पाहिजे?
0: सकाळी लवकरच फुलं काढणी होती, मग ते परत शेडमध्ये निवाऱ्याला आणून ठेवायची आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर कधी बांधू शकता.
1: बर,
0: म्हणजे जर थोड्या प्रमाणात असेल तर, जास्त असेल तर सकाळी सकाळी 6:00 काम चालू होतं.
1: बर,
0: उन्हाच्या सगळं फुलं घरी आली पाहिजेत शेडमध्ये.
1: बर,
0: आणि त्याच्यानंतर मग बांधायला सुरुवात.
1: बर, बांधायचं म्हणजे काय करायचं, कशा पद्धतीने?
0: 10 बंच करतो आपण.
1: हा,
0: एका बंच मध्ये 10 स्टिक मग असं करून पाठवतो.
1: बर,
0: आणि मग नंतर संध्याकाळी एक माल पाठवायच्या अगोदर 1-1.5 तास पॅकिंग करायचं.
1: बर, कशा पद्धतीने करताय पॅकिंग?
0: कधी बाहेर फुलं पाठवायची असतील, परराज्यात पाठवायची असतील तर प्लास्टिकची पिशवी ते वरून कट करायची, त्याला रबर लावायचं म्हणजे फुलाला इजा पण होत नाही, काय होत नाही. वर जर सुक्की स्टिक असेल म्हणजे पाणी वगैरे काही नसेल त्याच्यावर तर वर्तमान पेपरामध्ये सुद्धा पॅक करून रबर लावतो एका बंचला आणि नंतर ते परत तुमचं 200-150 जसं तुमचे एक एक डाग बनवले जातात जशी तुमची क्वालिटी असेल, कधी 150 बसतं, कधी 200 बसतं, कधी 250 बसतं.
1: बर,
0: मग त्यानुसार ते तुम्हाला उचललेला असा डाग बनवून ते पॅकिंग केलं जातं.
1: बरं, ते चांगल्या पद्धतीनं ताजी राहतात, किती दिवस राहतात ताजी?
0: तरी 9-10 दिवस फ्रेश राहतात पाण्यात ठेवल्यावर. खालचं एक फूल आज

0: म्हणजे खालची कळी पांढरी झाली की ते फूल काढायचं, म्हणजे स्टिक काढायची,
1: सुरुवात करायची,
0: सुरुवात करायची. ती स्टिक काढली ना तर 10-12 दिवस आहे ना ती स्टिक टाकूनच द्यावी लागत नाही. खालचं एखादं फूल खराब झालं ते फक्त काढायचं आणि पाणी रोजची रोज बदलायचं.
1: बर बर. पण विक्रीला तयार होण्यासाठी कशा पद्धतीनं लागती स्टिक?
0: खालचं पाकळी एक सुटली किंवा पांढरी पडली खालची कळी सगळ्यात की ते काढायचं
1: विक्रीसाठी योग्य म्हणजे म्हटलं जातं. पण आता ही विक्री कशा पद्धतीने केली जाते? व्यापाऱ्यांना दिली जाते का काही ग्राहक तुमचे ठरलेले आहेत?
0: नाही, ही तर लोकलला कुठेच आपण पाठवत नाही, जास्त प्रमाणात असतं त्यामुळं दादर मार्केट.
1: बर. भाव वगैरे कशा पद्धतीने मिळतो
0: तुम्हाला? 2 रुपयापासून जसं सीझन वाईज असेल, जशी मागणी पुरवठा असेल त्यानुसार 25-30 रुपयेपर्यंत जाऊ शकतं.
1: बर. मग व्यापाऱ्यापर्यंत आपण वाहतूक करू न्यायचे का व्यापारी येतात तुमच्या इथं?
0: नाही, व्यापारी वर्षातून 1-2-3 वेळा प्लॉटला भेट द्यायला येतात. आल्यावर आपण ट्रॅव्हल्सनीच त्यांना माल आणि आपला माल ट्रॅव्हल्समध्ये टाकला की त्या ड्रायव्हरचा नंबर, ट्रॅव्हल्सचा नंबर व्यापाऱ्याला मेसेज करून टाकायचं.
1: बर बर.
0: मग तो लगेच हो म्हणून तिकडून मेसेज पाठवतो.
1: आता ह्या वाहतुकीमध्ये सुद्धा खराब होण्याची शक्यता जास्त असते, मग ते पॅकिंग वगैरे कसं, म्हणजे क्रेट वगैरे भरता का कशा पद्धतीने?
0: नाही, कॅरेट नाहीये ह्याच. पूर्वी कांद्याची थैली असायची ना गोणपटाची.
1: बर बर.
0: हा, त्याच्यामध्ये खाली पेपर टाकून वर मधी सगळी फुलं व्यवस्थित रचायची, शेंडे बुडके एकावर एक, ते पुढे मागे नाही झालं पाहिजे वरून, आणि एकदम घट्ट पॅकिंग करायचं, शिवायचं ते.
1: बर.
0: आणि मग असं पाठवायचं. आणि गणपतीच्या वेळेला ट्रॅव्हल्स आत जात नाहीत, मग त्यावेळेला आपण टेम्पोची व्यवस्था करतो. मग एक एक दिवस आहे ना असा टेम्पो लोड केलाय 14-15 जणांत आणि ते पाठवलंय, मग ते 5-4 वाजताच संध्याकाळी पूर्ण मुंबईकडे रवाना करायचा, तेव्हा तो मध्यरात्री तिथं पोचून माल गर्दी व्हायच्या खाली होऊन
1: बरोबर
0: येतो, नाही तर मग ट्रॅव्हल्सनी त्यावेळेला त्रास होतो.
1: बरोबर.
0: माल टाकले जातात ना,
1: म्हणजे हे जरी आपण आता उत्पादन केलं तरी ग्राहकांच्या पर्यंत पोहोचेपर्यंत तो चांगल्या पद्धतीनं गेला पाहिजे, याच्यासाठी ही काळजी घेणं महत्वाचं आहे. आता ही फुलशेती करताय तुम्ही, इतर शेतीच्या मानानं किंवा इतर फुलांच्या मानानं तुमची ही गुलछडी ही तुम्ही 2008 पासून करताय, म्हणजे बरीच वर्ष झाले. किती फायदेशीर वाटतेय?
0: कसं, हे तसं बघितलं तर 10 महिन्याचं पीक लागणीपासून 2-1.5 महिना रेस्ट पिरियड जातो. मग 10 महिन्याचं पीक असल्यावर आपल्याला मंथली आवक एक 85 दिवसापासून मंथली आवक चालू होती ना, थोडं मिळायला लागतं आपल्याला जसा माल निघेल तस. गणपतीच्या वेळेला साधारण 5-6 तोड्यातच रिकामं शेत होतं. हा, आणि परत जो दिवाळीला चालू होतो तो पाक आपला मार्च पर्यंत चालू राहतो. हा, मग मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पाणी तोडायचं.
1: फक्त एखादा महिना तेवढा
0: रेस्ट पिरियड जातो तो की पाणी तोडून 1-3 आठवडं तसाच जमिनीमध्ये ठेवायचा,
1: विश्रांती दिली जाते जमिनीला. बरोबर.
0: ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेहनत, तुमचं सातत्य आणि किती शेतकरी स्मार्ट आहे.
1: बर.
0: ह्याच्यावर हे सगळं डिपेंड, नुसतं हुशार असून उपयोग नाही. तुम्ही कसं स्मार्ट आहे की कसं बाबा ते आत्मसात करू शकता, कमी वेळामध्ये कसं करू शकता, ह्याला प्राधान्य खूप द्यावं लागतं.
1: म्हणजे वेळेवर लागवड करणं, वेळेवर तोड्या करणं किंवा त्याची विक्री व्यवस्था करणं, खतांचं व्यवस्थापन करणं, हे सगळं नियोजन करून व्यवस्थित केलं तरच तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने दर मिळू शकतो.
0: वेळेला खूप महत्व आहे.
1: बरोबर.
0: आणि सगळ्यात जास्त म्हणजे काढणीला खूप खर्च येतो.
1: हा हा.
0: उन्हाळ्याचे दिवस असतात काढणीचे, त्यामुळं मजुरांचा तुटवडा. आणि तसं हे बघायला गेलं तर त्याचं व्याप जास्त आहे घरच्या माणसांना, म्हणजे ते सावलीत सुकवणं, त्याला 1-4 दिवसातून हात देणं, बाबा ते सुकलंय कन्फर्म करायचं सुकलंय का, मग त्याच्या थैल्या भरायच्या, मग एका थैलीमध्ये किती कंद बसतोय, त्याची सगळी मॅनेजमेंट ना. आपलं एवढं एकर लावायचंय, 1/2 एकर लावायचंय, 1 एकर लावायचंय तर आपला तो कंद पुरेसा आहे का.
1: बरोबर. म्हणजे कंद पुढच्या वर्षी जे तयारी करणं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता इतर शेतीतली जी पिकं आहेत, ऊस म्हणा किंवा आलं म्हणा, हळद वगैरे जे बाकीचे घेतात, त्याच्या तुलनेमध्ये कशा पद्धतीनं फायदेशीर आहे?
0: की आपल्याला 1-15 दिवसांनी किंवा मंथली आपण पेमेंट घेऊ शकतो. आपण पिकवलंय दिले म्हणजे व्यापाऱ्याला मागू शकतो. ऊस 17-18 महिन्याशिवाय जातोय का, गेल्यावर 1 महिन्याशिवाय पेमेंट येत नाही, वर्षभर काय करायचं, हाही प्रश्न असतो ना शेतकऱ्या पुढे. मग कमीत कमी थोडं थोडं तर चालू राहतं ना.
1: बरोबर.
0: मुलाबाळा

0: शिक्षण असेल काय, घर खर्च असेल काय, असेल लेबर असेल, आजारपण असतील, थोडं थोडं तर चालू राहतं.
1: बरोबर.
0: म्हणून ही फुलशेती नोकरीगत बरी पडते.
1: हा म्हणजे एक वर्षभर पैसा देणार पीक म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. आता एक महिला म्हणून तुम्ही शेती करताय, आता तुम्ही पूर्णपणे शेतीमध्ये सहभाग नोंदवताय किंवा प्रत्यक्ष काम करताय, एक महिला म्हणून तुमच्यामध्ये काही शेतीने बदल केलेत काय वाटतं तुम्हाला?
0: खूप खूप शिकवलं, खूप शिकवलं शेतीनं. म्हणजे काहीच मला अनुभव नव्हता शेतीचा, तर बोरं किंवा ऊस खायला सुद्धा मी कधी रानात गेले नाही. पण ह्या शेतीनं एवढं शिकवलं ना, जीवन कसं जगायचं, कसं संयम राखायचा, झालं तरी यस, नाही झालं तरी पण यस, चेहऱ्यावरचं हसू नाही मावळलं पाहिजे, फुलागत ते फुललंच पाहिजे शिकवलं. मॅडम, शेतीनं मला आहे ना एक सन्मान मिळवून दिला, एक चार चौघात ओळख करून दिली माझी, की एका कोपऱ्यात राहणारी मी की समाजा पुढे आली. यंदाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, महिला शेतकरी उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, हा मला गुलछडीसाठी यंदा जिल्हाधिकारी साहेब यांच्यातर्फे मला देण्यात आला.
1: बरोबर, अभिनंदन अभिनंदन.
0: धन्यवाद.
1: तुम्ही चांगलं काम करताय आणि याच्या पुढे सुद्धा तुमची प्रगती हो ही आमच्या सदिच्छा तुमच्या बरोबर नक्कीच आहेत.
0: तसंच बचत गटाचं सुद्धा, म्हणजे आम्ही 30 महिला एकत्र येऊन बचत गट स्थापन केलाय आणि अगदी गव्हर्नमेंटनं ही स्कीम काढली तेव्हापासून आमचा बचत गट ते कधी भांडण नाही, तंटा नाही, अविश्वास नाही, असं सगळं एकोप्यानं
1: करताय.
0: एकमेकाला जरी कधी रात्रीची मदत लागली, कधीही लागू द्या, पैशाची आर्थिक मदत लागू द्या, की एकमेकांना नुसते शब्दाव, एका सहीवर कुठलंही विनातारण देतो.
1: म्हणजे एकत्र येताय, एकत्र मिळून काहीतरी करताय, बचत करताय, एकमेकांच्या समस्या सोडवताय, हे सुद्धा खूप. म्हणजे आता तसं म्हटलं तर महिला बाहेर पडल्यात या बचत गटाच्या किंवा शेतकरी गटाच्या माध्यमातून आणि त्यामुळे स्वावलंबी झालेले आहेत, प्रत्येकाला एक आत्मविश्वास आलेला आहे आणि आपण काहीतरी करतोय ह्याचं पण भान चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. तर शेतकरी बंधनं तुमच्या लक्षात आलंच असेल, कष्ट, सातत्य आणि मेहनत, त्याचबरोबर योग्य नियोजन जर असलं तर शेती आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येते आणि शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला शेती चांगल्या पद्धतीनं फायदेशीर आपण करू शकतो, मग ते पीक कोणतंही असो. आता विद्याताईंनी सुद्धा फुलशेती ही वर्षभरासाठी व्यवस्थित नियोजन करून फायदेशीर बनवलेली आहे आणि त्यांनी ही कशा पद्धतीनं फायदेशीर बनवली, त्यांना कसा त्याचा फायदा झाला हे त्यांच्या मुलाखतीतून आता आपल्याला सांगितले आणि त्याचा नक्कीच आपल्या सगळ्यांना उपयोग होईल. तर विद्याताई, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांनाही तुमच्या फुलशेतीबद्दलची माहिती दिलीत, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: मंडळी, कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत मुक्काम सांगवी पोस्ट भोसे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी विद्या प्रताप निकम यांची वर्षभरासाठी फुलशेती नियोजन याविषयी श्रेया गोलेडकर यांनी घेतलेली मुलाखत.
3: बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.